श्रोतोः सुप्रभात. शंभरांश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारणात स्वागत करते. मी वर्षा बांगर. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948 अर्थात 26 जून 2026. श्रोतो, आजच्या प्रसारणाला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मुकुळ पंडित आणि सुधीर फडके यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम कदम यांचं.

किशोरी आमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना होती संत सोयराबाई यांची. श्रोतहो मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर स्वर आहे सुरेश वाडकर यांचा यशवंत देव यांच्या गीतरचनेसाठी, संगीत प्रभाकर जोग यांचं.

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती शांता शेळके यांची. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. मंगलप्रभात कार्यक्रमाची सांगता करत आहोत सोनू निगम यांनी गायलेल्या या रचनेनं.

सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गालेल्या या रचनेबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोते हो, आज 26 जून हा जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन आहे. याशिवाय या तारखेला जे महत्व आहे त्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. 1840 साली या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या नियतकालिकाचा शेवटचा अंक प्रसिद्ध होऊन ते बंद पडलं. 26 जून 1968 या दिवशी पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन झालं. 1974 साली या दिवशी नागपूरजवळील कोराडी येथील त्या काळच्या सर्वात मोठ्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीला प्रारंभ झाला. 26 जून 1885 असणारी काही महत्वाची व्यक्तिमत्व ही आहेत. 26 जून 1805 या दिवशी अमेरिकन मिशनरी एबेझर बर्जेस यांचा जन्म झाला. अहमदनगर ही कर्मभूमी असणाऱ्या बर्जेस यांनी मराठी व्याकरणावर पुस्तकं लिहिली. 1824 इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ लॉर्ड केल्विन. 26 जून 1873 या दिवशी गायिका आणि नर्तिका एंजेलिना योवाड उर्फ गौहरजान यांचा जन्म झाला. आर्मेनियन वंशाच्या गौहरजान या ध्वनिमुद्रिकांसाठी गाणाऱ्या सर्वात आधीच्या कलाकारांपैकी होत्या.

सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 या दिवशी झाला. मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय अभिनेते आणि गायक नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा आज जन्मदिवस. अठराशे 1888 साली त्यांचा जन्म झाला. त्यांनी केलेल्या स्त्री भूमिका खूप गाजल्या.

नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस बर्ग यांचा जन्म 1892 साली या दिवशी झाला. द गुड अर्थ ही कादंबरी लिहिणाऱ्या पर्ल बर्ग यांना 1938 साली साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत. 1943 नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टाइनर. लँडस्टाइनर यांनी रक्ताचे विविध गट शोधून काढले. सत्यशोधक चळवळीचे एक आधारस्तंभ भास्करराव जाधव

0: यांचं 1950 साली या दिवशी निधन झालं. लेखक आणि कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व पू काळे यांचं निधन 2001 साली या दिवशी झालं.
1: कथालेखनाप्रमाणेच कथाकथनाने मला एक तितकंच समृद्ध दालन मिळवून दिलं. त्या कलेमुळे मला माझे चाहते समोर बसलेले दिसू लागले, भेटू लागले आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधता आला. एकूण ही आनंद यात्राच आहे. साहित्याची ही पालखी एका आनंदवनाकडून दुसऱ्या आनंदवनाकडेच जाय न्यायची आहे. चाहत्यांच्या ह्या दिंडीत मी एक चाहताच आहे. ज्या साहित्यानं माझ्यावरती परिणाम घडवले त्यांचा मी चाहताच नव्हे काय. माझ्या चोखंद चाहत्यांना मी काय दिलं हे मला माहीत नाही. चाहत्यांनी मात्र माझी कावड कधीही रिकामी राहून दिलेली नाही.
0: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचं निधन 2005 साली या दिवशी झालं. भारताच्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी ते होते. अवघ्या 27 कसोटी त्यांनी 53 झेल घेतले.
2: श्रोत हो, दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत.
3: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
2: ऐकूयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं चिंतन. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
4: महाराजांचे महाराज म्हणून ज्यांचा गौरव होऊन उल्लेख होतो अशा तडफदार व्यक्तिमत्वाचे महाराज म्हणजे शाहू महाराज, कोल्हापूर संस्थांचे चौथे शिवाजी महाराजांचे वारस. कागल येथील राधाबाई आणि जयसिंगराव घाटगे यांच्या पोटी जन्मलेलं हे पुत्ररत्न महाराणी आनंदीबाईंनी 17 मार्च 1884 रोजी पतिनिधनानंतर दत्तक घेतलं आणि यशवंतराव जयसिंगराव घाटगे शाहू महाराज म्हणून नावारूपास आले. धारवाड इथं शैक्षणिक आणि शारीरिक विकास चालू असतानाच बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई नावाच्या कन्यारत्नाशी ते विवाहबद्ध झाले. 2 एप्रिल 1894 राज्यारोहण समारंभही थाटात साजरा झाला. राज्याभिषेकानंतर 1922 ते कोल्हापूरचे राजे होते, म्हणजे जवळजवळ 28 वर्षे ते छत्रपती म्हणून कार्यरत होते. सक्षम राज्यकर्ते, आदर्श नेते, खरा लोकशाहीवादी, समाजसुधारक, महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक अमूल्य रत्न. त्यांना कितीही विशेषणं लावली तरी ती कमीच पडतील. रयतेची काळजी, समाज सुधारणेची तळमळ त्यांना गप्प बसू देत नव्हती. ब्रिटिश राजवटीच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले. आपल्या अधिकारांचा सकारात्मक वापर केला. सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा आणि गती मिळवून दिली. दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या महत्त्वाच्या बजावलेल्या भूमिकेसाठी कानपूरच्या कुर्मी समाजानं त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली. त्यांच्यामुळं महाराष्ट्राला एक सशक्त वैचारिक वारसा लाभला. शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी शिक्षण प्रसारावर विशेष भर दिला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफतही केलं. गावाच्या पाटलांनी कारभार चांगला चालवावा म्हणून तसं शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा काढल्या. प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्र आणि कौशल्य शिकवणाऱ्या शाळा असे उपक्रमही त्यांनी राबवले. घरातील एक स्त्री शिकली की सारं कुटुंब सुशिक्षित होईल असा महात्मा फुले यांच्यासारखाच विचार करून स्त्री शिक्षण प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढली. 1917 साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला मान्यता मिळवून दिली. सुरुवातीला काही विधवा विवाह आणि आंतरजातीय विवाह स्वतःच्या उपस्थितीत पारही पाडले. संपूर्ण समाज सुशिक्षित व्हावा म्हणून तळागाळातल्या बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. अस्पृश्यता निवारणासाठी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने वेगवेगळे व्यवसायसुद्धा करून दिले. गरजेची आर्थिक मदतही केली. उदाहरण घालून देण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात केली. संस्थानातले सारे कपडे या नवीन व्यावसायिकांकडूनच शिवून घेण्यास सुरुवात केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी निपाणीला डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. मिळालेल्या

0: शिक्षणामुळं या समाजाला त्यांनी व्यवहार ज्ञान मिळवून दिलं. त्यामुळं या समाजाच्या व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही त्यांच्या शिक्षणात मदत केली. मुखपत्र काढण्यासाठी आणि चालवण्यासाठी सुद्धा आर्थिक मदत केली. अनेक पत्रकार, चित्रकार, कलावंतांना राजाश्रय दिला, प्रोत्साहन देत त्यांचं पुनरुत्थान केलं. दुष्काळ आणि प्लेगच्या साथीच्या संकटकाळी त्यांची कसोटी लागली हे जरी खरं असलं तरी ते चोख कामगिरी करत निधड्या छातीनं या संकटांना ते सामोरं गेले. दुष्काळी कामं, तगाई वाटप, स्वस्त धान्य दुकान, निराधार आश्रमांची स्थापना हे गरजेचे उपक्रम त्यांनी त्या काळात समाज मदतीसाठी सुरू केले. कृषीप्रधान राज्यात कृषी विकास व्हावा, शेतकरी वर्गाला सुख मिळावं या हेतूनं शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल काढली.
1: श्रोतहो, राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं, वाचकस्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारणात आपल्यासोबत मी वर्षा वांगर. श्रोतहो, या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात मिरची लागवड याविषयी माहिती. 7:15 पेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पैवेकर यांच्याशी केलेली बातचीत. सादर करते विवेक वानखडे. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती. सादर करते विवेक वानखडे. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक भागावर खडे. 7:07 आजचा सुविचार. 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.

सकाळी 8:30 आणि 8:20 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. दरम्यान 8:00 समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या. 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, निर्मिती आकाशवाणी बीड केंद्राची. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात मनोहर आणेकर यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे संगीतकार राहुल देव बर्मन यांच्यावर. संकलन आणि निवेदन वर्षा वांगर यांचं. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:10 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. आज सकाळी 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम MD काळ थंडरचा ललकार. सादर करते सतीश रेवे, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. दुपारी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

0: श्रोतहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 कार्यक्रम युववाणी, सूत्रसंचालन कोमल पाटील हिचं. 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 काही गझल आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला शिवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी पारगाव भातोडी इथले प्रगतशील शेतकरी महेश ज्ञानेश्वर शिंदे यांची मुलाखत आणि त्यानंतर गवार पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाच्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला पिके संशोधन प्रकल्पाच्या कृषी सहाय्यक माधुरी अवताडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 7:15 मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत. 9:00 कार्यक्रम आपली आवड. 9:30 लोकनाट्य दोष कोणाचा, सादरकर्ते शाहीर हुसेन मुसा पिंजारी आणि सहकारी. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. श्रोतहो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय इतर सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल नेहमीच्याच वेळेत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतहो, आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूयात मिरची लागवड याविषयी माहिती. वाचक स्वर सोमनाथ कांडके यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, रोजच्या आहारामध्ये मिरचीचं स्थान मोठं आहे. भाज्यांना चव आणि तिखटपणा येण्यासाठी भाज्यात मिरची वापरावीच लागते. मिरचीला देशांतर्गत तसंच परदेशात देखील खूप मोठी मागणी असल्याचं दिसतं. मिरचीपासून लाखो रुपयांचं निव्वळ उत्पादन काढल्याच्या आपल्या अनेक शेतकरी बांधवांच्या यशोगाथा आहेत. त्यामुळे मिरचीचं उत्पादन काढण्यासाठी आधुनिक तंत्राचा आपण वापर केला तर ही मिरची उत्पादन नक्कीच यशस्वी ठरू शकतं. गिरायकाला हिरवी किंवा वाळलेली लाल मिरची कशा प्रकारची लागते याचा अभ्यास करून उत्पादन क्षमता जास्त असणाऱ्या वाणांची लागवड केल्यास मिरचीतून नक्कीच उत्पन्न चांगलं मिळू शकतं. उष्ण आणि दमट हवामानात मिरची जोमानं वाढते, शिवाय उत्पादनही भरपूर मिळतं. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही हंगामात मिरचीचं पीक घेतलं जातं. पण थंडीत आणि उन्हाळ्यात मिरचीची फुलगळतीमुळं उत्पादन काहीसं घटतं. साधारणतः 25-30 अंश सेल्सिअस तापमानात मिरचीची वाढ आणि उत्पादनही चांगलं मिळतं. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या सेंद्रियुक्त हलक्या जमिनीपासून तर भारी काळ्या जमिनीत मिरची चांगली येऊ शकते. 30 इंच पाऊस असणाऱ्या भागात काळ्या कसदार जमिनीत पावसाळ्यात मिरचीचं कोरडवाहू पीक घेतलं जातं. ज्या क्षेत्रात मिरचीची पुनर्लागण करायची आहे त्या क्षेत्रात पूर्व मशागत चांगली करून 16-20 टन खत जमिनीत घालून जातीनुसार सऱ्या पाडून ठेवाव्यात. मिरचीची रोपं अगोदर तयार करावी लागतात. योग्य व्यवस्थापनातून मिरचीची चांगली रोपे मिळू शकतात. मिरचीची रोपं 40 दिवसात तयार होऊन पुनर्लागणीसाठी तयार होतात. 60 सेंटीमीटरच्या सरीवरंब्यावर बगलेत 60 सेंटीमीटर उंच पसरट वाढणाऱ्या जाती आणि 45 सेंटीमीटरवर बुटक्या जाती लावाव्यात. शेतकरी बंधू भगिनींनो, उन्हाळ्यातील मिरची फेब्रुवारी मार्चमध्ये तर खरीपातील जून जुलैमध्ये आणि हिवाळी मिरचीची ऑक्टोबरमध्ये लागवड करावी. मिरचीच्या पिकाला नत्रस, पुरत, पालाश, लोह, गंधक, मॅग्नेशियम या मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे डोस शिफारसीप्रमाणे द्यावेत. मिरचीच्या पिकाला गरजेनुसार पाणी द्यावं, पण फुलांवर झाडे असताना पाणी कमी पडू देऊ नये. झाडांना वरचेवर मातीची भर द्यावी. मिरची पिकाचं क्षेत्र हे तणविरहित ठेवावं. मिरची पिकाला बोकड्या, भुरी, मर, फळकुजव्या यांचा प्रादुर्भाव होत असतो. त्याचं योग्य पद्धतीनं आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं काळजी घेतल्यास पुनर्लागणीनंतर 2 महिन्यांनी हिरव्या मिरच्या तोडणीला तयार होतात. मिरचीच्या झाडापासून 8-10 तोडे मिळतात. जातीनिहाय एकरी 40-80 क्विंटल हिरव्या मिरच्यांचं तर एकरी 4-5 क्विंटल वाळलेल्या लाल मिरचीचं उत्पादन त्यातून मिळत असतं.
0: मिरची लागवड याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता सोमनाथ कांडके यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडी

0: आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: काय झालं?
5: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
4: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
5: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
5: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
5: आणि फोन नंबर
4: 93-72-99-29-36.
5: 93-72-99-36.
6: श्रोतोह, सकाळचे 6:45 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: लग्न होऊन बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
0: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
1: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
0: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: श्रोतोहो, कार्यक्रमात आज ऐकूयात अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी केलेली बातचीत. आज ऐकूयात भाग दुसरा. सादर करते विवेक वानखडे.
7: श्रोतेहो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
8: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाचे किंवा नैराश्य असेल.
6: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेल्या बातचीतीचा भाग दुसरा आपण ऐकलात बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. सादर करते होते विवेक वानखडे.
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
0: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड.

0: कल्याणगर.
1: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999 84 165. पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73 85 36 20 12.
0: श्रोतहो, सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
3: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
0: श्रोतहो, कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते विवेक वानखडे.
4: नमस्कार श्रोतेहो. झाडं, देवराई आणि वणवे, निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ते अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्त्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या.
0: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकणार त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात. सादर करते होते विवेक वानखडे.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
5: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
6: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
5: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदू रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधा

0: हे पूर्ण वेळ कार्यरत आहे.
1: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायम

0: मागे कोर्ट गल्ली अहिल्या नगर।
1: फोन नंबर 02-41-235-35-15।
0: मोबाइल 960-44-988-36।
2: श्रोतो हो सकाळचे 6:55 होत आहेत। प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक।
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
4: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये।
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
4: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप।
4: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
2: संकलक भागा वरखडे। नमस्कार। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण तसंच ॲग्रीस्टेक पोर्टलवर नोंदणी अनिवार्य। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित। प्रवरानगर इथं खासदार शरदचंद्र पवार यांच्या नावानं सभागृह। निघोज इथं शेतकरी जागृती अभियान आणि अहिल्यानगरला सोमवारी निधी आपके निकट हा विशेष कार्यक्रम। आता घडामोडी सविस्तर। राज्य शासनानं थकित पीक कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तसंच ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आणि जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केलं आहे। ही नोंदणी आणि प्रमाणीकरण अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्यानं अद्ययावत अशी भव्य प्रशासकीय इमारत उभारली असून या इमारतीच्या छतावर वीज निर्मितीसाठी उभारलेला 50 किलोवॅट क्षमतेचा हा ऊर्जा प्रकल्प आता कार्यान्वित झाला आहे। या प्रकल्पाचं लोकार्पण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी समारंभानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते त्यांच्याच नावाच्या सभागृहाची पायाभरणी करण्यात आली। ज्या शाळेत पवार यांनी शालेय धडे आणि आयुष्यातील पहिलं आंदोलन केलं त्याच शाळेत त्यांच्या नावे आणि त्यांच्याच हस्ते सभागृहाचं भूमिपूजन हा त्रिवेणी संगम ठरला। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार दिलीप वळसे पाटील, अरुण कडू, रावसाहेब म्हस्के, प्रभावती घोगरे आदी उपस्थित होते। पुण्यातील विभागीय कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विभागाच्या वतीनं पारनेर तालुक्यातील जवळे, निघोज आणि शिरसुले इथं शेतकरी जागृत अभियान राबविण्यात आलं। त्यात सहयोगी संशोधन संचालक डॉ DB लाळ, सहयोगी प्राध्यापक डॉ प्रमोद चौधरी, कीटकशास्त्रज्ञ डॉ सुनील लाहोटे, सहाय्यक प्राध्यापक डॉ सुनील चाळक यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी पारनेर तालुका कृषी अधिकारी गजानन घुले, कृषी विभागातील कर्मचारी तसंच शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। निवृत्तीवेतनधारक कंपनीचे नियोक्ते आणि प्रतिनिधींसाठी निधी आपके निकट हा विशेष कार्यक्रम सोमवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 9:30 कल्पतरू एंटरप्राइजेस इंडिया सावेडी अहिल्यानगर इथं आयोजित करण्यात आला आहे। भविष्य निर्वाह निधीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी असल्यास आवश्यक कागदपत्रांसह या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे सहाय्यक भविष्य निधी आयुक्तांनी केलं आहे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी। कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण तसंच ॲग्रीस्टेक पोर्टलवर नोंदणी अनिवार्य। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित। प्रवरानगर इथं खासदार शरदचंद्र पवार यांच्या नावानं सभागृह। निघोज इथं शेतकरी जागृती अभियान आणि अहिल्यानगरला सोमवारी निधी आपके निकट हा विशेष कार्यक्रम। याबरोबरच अहिल्यानगर दिनांकामधील घडामोडी संपल्या। नमस्कार।

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: 100° 1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतहो सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूयात आजचा सुविचार. तुमच्या आवडीचं काम मिळालेलं नसेल तरी मिळालेलं काम आवडीनं करा. हा होता आजचा सुविचार.

0: तेव्हा जरूर ऐका फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे संगीतकार राहुल देव बर्मन यांच्यावर.
1: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
2: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
1: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
2: सकाळी 9:15.
3: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
4: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
3: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: श्रोतहो ऐकूयात सहाय्यक भविष्य निधी कार्यालय जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून प्राप्त हे निवेदन. कर्मचारी भविष्य निधी संघटन अर्थात EPFO अहिल्यानगर यांच्याकडून सदस्य निवृत्तीवेतनधारक आणि कंपनी मालकांसाठी प्रत्येक महिन्यात निधी आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम सोमवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून आयोजित केलेला आहे. पत्ता कल्पतरू एंटरप्राइजेस इंडिया, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर. पिनकोड 414003. ज्या सदस्य निवृत्तीवेतनधारक आणि कंपनी मालकांच्या भविष्य निधी संदर्भात माहितीसाठी काही अडचणी असतील त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं आणि संबंधित कागदपत्र बरोबर आणावीत. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेकीतून अजरामर झालेले अभिनेते राजकुमार.
2: हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं.
1: सुहाना सफर कार्यक्रमात शनिवारी सकाळी 10:30 वाजता ऐकूया अभिनेते

0: राजकुमार यांच्याविषयी. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण ऐकू शकाल रात्री 9:30 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
3: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची,

0: होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधून तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून GMRच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
2: एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. IT हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खुले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
1: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे, असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महा

0: व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये 2र्या स्थानावर आहे. मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं JMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत 2र्या स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतो आता

श्रोतहो ही आणि यासारखी इतरही गाणी ऐकूयात आज सकाळी 10 वाजता फोन गाणी कार्यक्रमात. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे संगीतकार राहुल देव बर्मन यांच्यावर.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर।
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर।
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यू दर।
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर।
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर।
3: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय,
2: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गाने ठरवलं तर
3: आपल्या हाती काय येणार,
2: याचा विचार आता करायला हवा।
3: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता बंधुता मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं. त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरंय.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो जात धर्म पंथ यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंथ यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं.
0: हो, खरंय सर.
1: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
0: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते. त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्षे केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधी

0: मध्ये समाज जीवनाचं मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेली होती. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपणाला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषीनीतीबरोबरच उद्योगनीती, व्यापारनीती, रोजगारनीती, दुष्काळनीती, जलनीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
1: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
0: बरोबर
1: सर. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण विषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण विषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत. तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हे शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हटलं की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच, पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे. आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे. म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जात. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती

0: निर्माणच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी. साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती.
1: अच्छा.
0: विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी, यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा, म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकारमुक्त करायचे आहेत तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1,00,000 रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80% 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे आणि दरवर्षी 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा. हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचं अत्यंत वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो, खरंय सर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो,
1: हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. श्रोते हो, सकाळचे 7:38 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं. सुरुवातीचं हे निवेदन. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 हॅलो कीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेकीतून अजरामर झालेले अभिनेते राजकुमार.
2: हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं.
1: सुहाना सफर कार्यक्रमात शनिवारी सकाळी 10:30 ऐकूया अभिनेते राजकुमार यांच्या विषयी. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण ऐकू शकाल रात्री 9:30. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: श्रोतोहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
3: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, आपण नेहमी असं बघतो की अचानक खूप पोटात दुखायला लागतं, मागणं पुढे दुखणं येतं आणि त्यावेळेला लक्षात येतं की किडनी स्टोन आहे.
3: बरोबर.
2: पण काही काही वेळेला असं होतं की अजिबातच दुखत नाही आणि किडनी स्टोन असतो, तर हे असं कसं शक्य आहे?
3: हा प्रश्न बरेच रुग्ण मला विचारतात की डॉक्टर मला किडनी स्टोन आहे पण दुखत नाही. आणि मी तर असं म्हणतो की खूप दुखलं म्हणजे बोधखडा असतो. तर आपण आज गुरु सरांना विचारलं की दुखणं ह्याच्यावर बोधखड्याचा आजाराची तीव्रता समजते का?
4: सही बोला सर आपने. पेन जो है मतलब दुखना, पेट में दुखना एक मोस्ट इम्पॉर्टेंट सिम्टम है स्टोन का.
2: राइट.
4: मैं बोलता हूँ मेरे पेशेंट को कि अगर दुख रहा है तो यू आर लकी, मतलब आप नसीबवान हो, क्योंकि आपको पता चल रहा है अंदर कुछ प्रॉब्लम है करके. तो इसलिए जब तक दुख रहा है आप उस पे ध्यान दोगे और उसका सही टाइम पे इलाज करा लोगे.
2: ओके.
4: पेनलेस या फिर साइलेंट डेथ ऑफ द किडनी करके एक टर्म है हमारे इसमें. मतलब क्या होता है, अगर मानो यही स्टोन ब्लॉक किया है एक किडनी के सिस्टम को और वो धीरे धीरे हुआ है, ना कि एकदम से ब्लॉक होना.
2: अच्छा.
4: ऐसे सिस्टम में ना हमारी बॉडी अडॉप्ट हो जाता है, एडजस्ट हो जाता है.
2: Okay.
4: तो ऐसे सिस्टम में पेन नहीं होता है, इसलिए पेन रहना अच्छा है. पेनलेस अगर स्टोन दिखा तो इनफैक्ट मैं बोलता हूँ वो सबसे ज्यादा इमरजेंसी है और उसका अच्छी तरह से ख्याल रख के उसका कंसल्टेशन करके ट्रीटमेंट करना बहुत जरूरी है.
2: श्रोते हो, प्रोस्टेट किडनी मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-1639, 895-666-1639, 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज, जसं तुम्ही म्हणालात की मग पेन नसेल तर लवकरात लवकर उलट बघितलं पाहिजे.
4: Yes.
2: पण मग लोकांना कळणार कसं ना, मला जर दुखतच नाहीये.
4: Yes.
2: तर मग मला स्टोन आहे याचे सिग्निफिकन्स दुसरे काय असू शकतात?
4: Right. इनफॅक्ट पेन जो होता है एक सिम्टम है. हमेशा पेन को हम आजार या फिर डिसीज के रूप में नहीं देखना चाहिए, वो एक सिम्टम है. अगर किधर भी दुख रहा है या फिर आपको फीवर ताप आ रहा है तो उसका मतलब है आजार किधर तो दूसरे जगह पे रहता है.
2: अच्छा.
4: तो पेन का भी एक स्पेसिफिक रीजन है. पेन क्यों होता है स्टोन में? हमारे जो यूरिनरी सिस्टम रहता है बेसिकली वो ट्यूब्स है, अगर मानो उधर ब्लॉक हुआ तभी पेन होता है.
2: अच्छा.
4: और वो ब्लॉक एकदम से होना चाहिए. अगर मानो धीरे धीरे ब्लॉक हो रहा है तो बॉडी अडॉप्ट होने के लिए टाइम देते हैं एंड वो पेन नहीं होता है. इनफैक्ट हमने रिसेंटली एक ऑपरेट किया था पेशेंट को, उसका स्टोन का साइज हार्डली 8 mm का यूरेटर जो किडनी की नली जो बोलते हैं वहां पे ब्लॉक था, उसको पेन नहीं है करके समझा ही नहीं है अनफॉर्चुनेटली. और काफी सालों के बाद, मैं बोल रहा हूँ साल, काफी सालों के बाद उसको अचानक थोड़ा हैवीनेस वैसे लगा, तो सोनोग्राफी करवाया, पता चला किडनी ऑलरेडी फूल चुका था, साइज इंक्रीज हो चुका था और उसका जो थिकनेस बोलते हो थिन आउट हो चुका था और ऑलमोस्ट नॉन फंक्शनिंग हो चुका था.
2: ओह माय गॉड.
4: तो इसलिए ऐसे चीजेस वो नेग्लिजेंस भी नहीं बोल सकते हम, अनफॉर्चुनेटली उनको समझ में नहीं आया. या फिर कभी कभी एकाद बेर पेन आया रहेगा जो हम समझते कि ठीक है पेन किलर ले लो एक दो दिन और बंद हो जाता है, विच इज वेरी रिस्की और काफी डेंजरस है मेरे हिसाब से.
2: जी.
4: जो भी है एक सोनोग्राफी जो सबसे नॉन इन्वेजिव बोलते हैं और आजकल तो सब तरफ मिलता है सोनोग्राफी.
2: जी.
4: वो जल्दी से जल्दी करके एक कंसल्टेशन यूरोलॉजिस्ट के साथ लेना बहुत जरूरी पड़ता है.
3: या ठिकाणी एक खूप महत्वाची गोष्ट डॉक्टर गुरुराज यांनी सांगितली ती म्हणजे वेदना नाहीत म्हणजे आजार नाही हा अत्यंत गैरसमज आहे. एकदा तुम्हाला लक्षात आलं की थोडं तरी पोटामध्ये कुठे जडपणा वाटतं, हेवीनेस वाटतंय, तर कमीत कमी एखादी सोनोग्राफी करून मला काही आजार नाही हे पाहणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं.
2: म्हणूनच श्रोते हो, स्वतःच्या तब्येतीची काळजी जर वेळोवेळी घेतली तर अशा मोठ्या आजारांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. तेव्हा किडनी स्टोन, किडनीचे इतर विकार, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भातल्या योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टर.

0: त्यांना एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 7:45 आणि 20 सेकंद झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शनपर विशेष मालिका
4: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स
5: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
5: सकाळी 9:15.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
8: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
9: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
8: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
9: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
8: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: श्रोतोहो, हे गीत आहे अश्विनी शेंडे यांचं. अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे बेला शेंडे यांचा.

0: बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत होतं अश्विनी शेंडे यांचं. संगीतकार होते अशोक पत्की.
1: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999484165.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
1: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
0: श्रोतहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आर्या आंबेकर यांनी गायलेलं अरुणा ढेरे यांचं गीत. संगीत सलील कुलकर्णी यांचं.

सहकाऱ्यांसमवेत हा मुख्य स्वर होता आर्या आंबेकर यांचा, गीत होतं अरुणा ढेरे यांचं, संगीतकार सलील कुलकर्णी. श्रोतोहो, सुगम संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

श्रोतहो सकाळचे 8 वाजता समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100° 1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून सकाळचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्यावर बोलू काही.
1: श्रोते हो नमस्कार. मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद यांच्याशी. किडनी मूत्रविकार आणि इतर अनेक किडनीचे विकार या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला डॉक्टर आनंद काशिद या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहेत. सर, मागच्या काही भागांपासून आपण किडनीबद्दल बोलतोय आणि किडनीच्या आरोग्यात डायबिटीस हा फार महत्वाचा रोल प्ले करतो. म्हणजे डायबिटीस असेल तर किडनी निकामी होण्याची कारणं किंवा किडनी निकामी होऊ शकते असं बऱ्याच जणांना वाटतं, काय सांगाल?
2: एक तर डायबिटीस सगळ्यांना आहे, त्यांना सगळ्यांना किडनी प्रॉब्लेम होतो असं अजिबात नाही.
1: बर,
2: जर शुगर कंट्रोल नसेल तर नुसत्या किडनीवरच नाही, पूर्ण शरीरावरचा असर होतो. म्हणजे डोळ्यांवर पण असर होतो, हार्टवर होतो, तसंच किडनीवर पण असर होतो. तर शुगर वाढल्याने किंवा शुगरचे स्पाइक्स झाल्याने, म्हणजे शुगर खूप कमी जास्त होते, तर त्यांनी आपल्या शरीरातले जे छोटे छोटे रक्तवाहिनी आहेत ते डॅमेज होतात किंवा ब्लॉक होतात आणि मग त्याच्यामुळे हे डोळे, हार्ट, किडनी हे सगळे डॅमेज होतात. म्हणजे थोडक्यात ब्लड सप्लाय हळूहळू कमी होतो आणि मग किडनी डॅमेज होतो.
1: अच्छा.
2: तर बऱ्याच वेळ एकदा शुगरच्या पेशंटला जर किडनी डॅमेज व्हायला चालू झाली तर ती प्रोग्रेसिव्ह आहे म्हणतो आम्ही. म्हणजे ते जर तुम्ही नीट शुगर वगैरे कंट्रोल नाही केले तर ते मग पेशंट डायलिसिस, किडनी खराब होणार, मग ते डायलिसिस कडे जाणार, मग ट्रान्सप्लांटचे ऑप्शन असे. जे ठणठणीत आहेत, ज्यांना शुगर नाहीये, त्यांनी आधी आपल्या हेल्थची काळजी घ्या.
3: डायबिटीस
2: ज्यांना होऊनच देऊ नका. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी बाकी व्यायाम करून, डाएट कंट्रोल करून आणि नसल होत तर औषधं घेऊन सगळे काही प्रयत्न करून शुगर कंट्रोल ठेवा.
1: पण सर, किडनी खराब झाल्यानंतर त्याचा परिणाम बाकीच्या अवयवांवर होतो का?
2: 100% होतो ना. कारण किडनीचं फंक्शनच हे की सगळं ब्लड शुद्ध करायचं थोडक्यात, आणि शुद्ध झालेलं ब्लड बाकी अवयवांना द्यायचं वापरायला.
1: बरोबर.
2: जर किडनी फेल झाले तर बाकीच्या ऑर्गन्सला ब्लड चांगलं नाही भेटणार, तर मग हळूहळू बाकीचे ऑर्गन्स डॅमेज व्हायला चालू होतं.
1: तरी पण सर, असे कोणते स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत की किडनीच्या फेल्युअरमुळे त्याच्यावर आधी, सगळ्यात आधी परिणाम होतो?
2: किडनी डॅमेज झाल्यानंतर सिग्निफिकंट हार्टला इफेक्ट होतो.
1: अच्छा.
2: कारण हार्टचं पण ब्लड सप्लायवर खूप फंक्शन डिपेंड आहे. दुसरी गोष्ट की जर किडनी चांगले काम करत नसेल तर मग आपले रक्तधामिनी नॅरो होत जातात. म्हणजे एथरोस्क्लेरोसिस जे म्हणतो आपण ते वाढतं, हार्ट अटॅक्स वगैरे ज्यांनी येतात म्हणतो तेच.
1: ओके.
2: हार्टवर मोस्ट सिग्निफिकंट इफेक्ट होतो.
1: बर.
2: बाकी स्किनवर ह्याच्यावर त्याच्यावर होतात, पण ते खूप सिग्निफिकंट नाही, ते तर चालून जात.
1: किडनीच्या आरोग्यासाठी भरपूर पाणी प्यायलं पाहिजे असं बरेच जण सांगतात, तुम्ही सुद्धा म्हणाला होतात, पण पाणी नेमकं किती प्यायलं पाहिजे, प्रमाण किती पाहिजे त्याचं?
2: नाही, असं काही फिक्स्ड प्रमाण नाही आहे, कारण आपली बॉडी काही मशीन नाही. प्रत्येकाची पाण्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे. म्हणजे वातावरण कसं आहे त्यानुसार किंवा काय काम करतोय व्यक्ती त्यानुसार सगळ्यांची रिक्वायरमेंट वेगळी आहे.
1: खरंय.
2: तर असं 2 किंवा 3 लिटर पाणी प्या हे सांगणं सगळ्यांना चुकीचं राहील. ज्यांना ऑलरेडी स्टोन आहेत त्यांना मी सांगतो की थोडं जास्त पाणी प्या. जास्त म्हणजे किती, की एक यंग इंडिव्हिज्युअल असेल तर 2-3 लिटर दिवसातून प्यायला पाहिजे मिनिमम.
1: हो.
2: पण काही लोक खूपच जास्त, म्हणजे 6-7-8 लिटर पाणी पितात, ते खूप जास्त आहे. त्यांनी काय नुकसान होईल असं नाही, पण एवढं जास्त जर पाणी पिलं तर किडनी ते बाहेरच टाकणार आहे पाणी.
1: म्हणजे तेवढी स्ट्रॉंग किडनी हवी तुमची.
2: हा, किडनी स्ट्रॉंगच आहे असं समजू आपण, तरच तुम्हाला ते सहन होईल ना. तर किडनी स्ट्रॉंग असतील तर 6 लिटर पाणी पिल्याने पण काही प्रॉब्लेम नाही, ती फिल्टर करून बाहेर टाकणार जे नको येते. पण एवढी जर युरिन प्रोडक्शन झाली तर तुम्ही सारखं तुम्हाला वॉशरूमला जावं लागेल. एक तर रात्री जर तुम्ही एवढे पाणी प्यायला लागले आणि रात्रीतून 3-4 वेळेस उठायची गरज पडली तर झोप मोड होते, त्याच्यामुळे वेगळे प्रॉब्लेम चालू होतात. तर म्हणून खूप जास्त पाणी प्यायची गरज नाही.
1: ओके.
2: जे यंग फिट इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांनी तहान लागेल तसं पाणी प्यायला पाहिजे.
1: खरं.
2: कारण आपलं शरीर आपल्याला सिग्नल देणार आहे की पाण्याची गरज आहे, म्हणजे तहान लागते. तर ते सिग्नल आपल्याला घेता आले पाहिजे आणि त्यानुसार पाणी प्यायला पाहिजे.
1: म्हणजे अगदी रिमाइंडर लावून पाणी प्यायची गरज नाहीये.
2: नाही नाही, रिमाइंडर लावायची गरज नाही, ते रिमाइंडर मशीनसाठी ठेवायला पाहिजे. आपलं शरीर मशीनपेक्षा खूप उंच आहे. हा, आपल्याला ते शरीराचे सिग्नल्स फक्त ओळखता आले पाहिजे आणि त्यानुसार पाणी प्यायचं, काही प्रॉब्लेम नाही.
1: बरोबर.
2: फक्त किडनी फेल ज्यांचे झालेले असतात त्यांचं मग आम्ही स्पेसिफिकली सांगतो की त्यांना 1 लिटर किंवा काही काही जणांना 1/2 लिटर दिवसभरातून पाणी
1: अच्छा
2: ची परवानगी देतो, कारण त्यांची किडनी फिल्टर नाही करत तेवढं.
3: अच्छा,
2: तर मग त्यांनी जर जास्त पाणी पिलं तर मग ते साचत जातं, मग त्याचे वेगळे परिणाम होतात.
3: हर्ष श्रोते हो, हे होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीद.

0: आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
1: मॅककेअर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्यावर बोलू काही आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतो, आता सकाळचे 8:20 आणि 28 सेकंद झाली आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत थोड्याच वेळात.
2: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधादे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकत आहोत शिरीष देशपांडे यांचं, गायक आणि संगीतकार श्रीधर फडके.

0: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: काय झालं?
5: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
4: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
5: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
5: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
5: आणि फोन नंबर
4: 93-72-99-29-36.
5: 93-72-29-36.
6: श्रोतहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नाद हो महानोर यांचं गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आणि 8:40 छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. निर्मिती आकाशवाणी बीड केंद्राची. सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आत्तापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आत्तापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत AIचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार FTA हा भारताने आत्तापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या UK इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत UK सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथे नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज IMF कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPG पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात

झालेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 21 जून रोजी झालेल्या नीट UG पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जून पर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालय आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथे झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथे काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडम सोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. लेखन आणि सादर करते योगीराज बच्चे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
2: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.

0: स्वागत आहे रे. चहा लय भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लयच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या ताईडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लयच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.

0: कार्तिक मास 1899 ची एक पहाट कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण इथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणार होतं.
1: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
2: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
3: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
2: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
1: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
2: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
4: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठेणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
5: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल?
6: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषणं ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता, त्याचं पुढं काय झालं ते ऐक.

0: अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं? आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला.
1: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही. बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात.
2: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते. महाराज खाली उतरतात.
3: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
4: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही. लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात.
3: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे, कडक.
2: महाराज चहा पितात आणि लोकांच्या गोळक्यात शांतता पसरते.

0: किती थोर विचार. स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जागा केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जहागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
2: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.

0: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
1: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

0: अद्भुत. घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली. पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वसतिगृहांचं जाळं विणलं. नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला.

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं. यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: अहो कारभारी, नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत, लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाजाला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजाश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्र

0: चित्रकार आबालाल रहिमान महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली, म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती शाहू महाराज की,
2: शाहू छत्रपती.

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे. मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केले.
1: मग कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात. कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज. चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया. चल आधी गरमागरम जेवण करूया.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत. सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले. निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन, बीड.
1: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

0: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: ताई,
2: हे
1: बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: श्रोतो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे ते माझे घर, चित्रपटातलं रवींद्र भट यांचं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

श्रोतोहो, कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत आपण ऐकलं सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ते माझे घर चित्रपटातलं गीत होतं रवींद्र भट यांचं, संगीतकार होते सुधीर फडके.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत भिंतीला कान असतात चित्रपटातलं ग ती माडगुळकर यांचं गीत, गायक आणि संगीतकार सुधीर फडके।

सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता भिंतीला कान असतात. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे अरे संसार संसार चित्रपटातलं जगदीश खेपूडकर यांचं. अनिल अरुण यांच्या संगीत नियोजनात स्वर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गालेलं अरे संसार संसार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार होते अनिल अरुण. याबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 9:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिजे.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
0: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी,
2: भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त
0: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI
2: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
0: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
2: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत

0: कार्यरत. ज्ञान, अनुभव आणि प्रगती यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स. तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया. श्रोतोहो, या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात ऐकूयात इंजिनियर मनोहर आणेकर यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिज या कार्यक्रम मालिकेत श्रोतेहो आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोतेहो, 12वीचा निकाल लागला की 12वीनंतर काय हा प्रश्न जसा विद्यार्थ्यांसमोर असतो अगदी तसंच पालकांसमोर देखील हा प्रश्न असतो की आता आपल्याला काय करायचंय. तर अशाच ज्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत विद्यार्थ्यांसाठी, तर त्यापैकी अभियांत्रिकी या शाखेविषयी आपण या कार्यक्रम मालिकेमध्ये जाणून घेत आहोत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये याविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी आलेले आहेत मनोहर आणेकर सर. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. सर व्यवसायाने स्थापत्य अभियंता आहेत, COEP पुणे इथून BE सिव्हिल, तसंच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड इथून ME कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा 40 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. यासोबतच त्यांनी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सहाय्यक अध्यापक म्हणून काम केलेलं आहे. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. अगदी तुम्ही सुरुवातीला असं सांगा की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि याच्यामध्ये कुठले कुठले विषय शिकवले जातात.
2: सर्व श्रोत्यांना नमस्कार. सिव्हिल इंजिनिअरिंग थोडक्यात सांगायचं तर सर्व प्रकारची खाजगी आणि सार्वजनिक बांधकामं, त्याचं डिझाईन, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स याच्याबद्दलचं ज्ञान म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. ते क्लेमॅनच्या भाषेत सांगायचं तर बिल्डिंग म्हणजे इमारती बांधणे, रोड बांधणे, ब्रिजेस बांधणे, डॅम्स, एअरपोर्ट, डॉक्स अँड हार्बर्स, टनेल, वॉटर सप्लाय आणि ड्रेनेजच्या सिस्टीम्स, ह्याचं डिझाईन, कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. या शाखेमध्ये मुलांना स्ट्रक्चरल ॲनालिसिस आणि स्ट्रक्चरल डिझाईन, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट हा विषय शिकवला जातो, सर्वेईंग अँड ड्रॉईंग, सॉईल मेकॅनिक्स, फाउंडेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, बिल्डिंग डिझाईन अँड ड्रॉईंग, टाऊन प्लॅनिंग, इरिगेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, हे सर्व विषय या शाखेमध्ये शिकवले जातात.
1: सर, सिव्हिल इंजिनिअरिंग ही जी काही शाखा आहे तर ती खूप अशी व्यापक अशी आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत. तुम्ही जे काही आत्ता वेगवेगळ्या त्याच्या शाखा सांगितल्या, तर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पारंगत होऊन कुठल्या कुठल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात किंवा व्यवसायामध्ये संधी मिळू शकतात काय सांगाल?
2: एक जनरल इंजिनियर झाल्याच्या नंतर ग्रॅज्युएटला ज्या संधी असतात त्या सर्व संधी सिव्हिल इंजिनियरला असतातच. जसं की ते IAS होऊ शकतात, त्यानंतर ते IAS, IPS या परीक्षा तर देऊ शकतात. MPSC मध्ये पण त्यांच्यासाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर अशा बऱ्याचशा जागा MPSC देऊन ते देऊ शकतात. UPSC ची परीक्षा आहे, SSB म्हणजे मिलिटरीचा पण इंटरव्ह्यू ते देऊन, मिलिटरी पण त्यांना अगदी थर्ड इयरलाच तो इंटरव्ह्यू देऊन ते जाऊ शकतात. त्याच्याशिवाय मग भारतामध्ये सार्वजनिक बांधकामं करणाऱ्या अनेक डिपार्टमेंट आहेत, जसं की MES आहे, मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस आहे, PWD म्हणजे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, रेल्वे आहे, हाडको आहे, सिडको आहे, ही सर्व खाते जे आहेत हे डिपार्टमेंट हे शासकीय कामं करतात आणि ह्या सर्व ठिकाणी सिव्हिल इंजिनियरला नोकरी मिळू शकते.
1: थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की असं कुठलंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनियरची गरज पडतेच पडते, त्याच्यामुळे बऱ्याच संधी या क्षेत्रामध्ये आहेत, नाही का?
2: अगदी बरोबर. जे खाते जसं की PWD, इरिगेशन यांचं मूळ कामच बांधकाम करणं आहे, त्या ठिकाणी तर अभियंते लागतातच लागतात, पण त्याच्याशिवाय बँक आहे, पोस्ट आहे, इन्शुरन्स आहे, टेलिफोन आहे, या ठिकाणी पण ज्यांच्या ज्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी आहेत म्हणजे बिल्डिंग आहेत त्यांना मेंटेनन्स करता सिव्हिल इंजिनियर लागतातच. हे हाडको, सिडको, PWD, इरिगेशन हे शासकीय निधीतून हे सार्वजनिक कामं करतात, परंतु त्याचं ड्रॉइंग आणि डिझाईन फक्त हे खाते करतात, सुपरविजन ते खाते करतात. ते प्रत्यक्ष काम एक्झिक्यूट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचंसुद्धा रजिस्ट्रेशन असतं, त्यांच्या ग्रेड असतात, S क्लास, A क्लास, B क्लास, C क्लास असं. ह्या सर्व कॉन्ट्रॅक्टरना सिव्हिल इंजिनियर एम्प्लॉय करणं कंपल्सरी असतं.

0: त्यामुळे सिव्हिल इंजिनियरला या सरकारी खात्यात सरकारी नोकरी पण मिळू शकते, ज्यांना ते योग्य वाटत नाही त्यांना कॉन्ट्रॅक्टरकडे खाजगी पण नोकरी मिळू शकते.
1: आता हे झालं नोकरी संबंधात तुम्ही बोललात, पण जे काही तरुण आहेत त्यांना स्वयंरोजगारातनं काही स्वतः व्यवसाय उभारायचा असेल तर त्यांच्यासाठी व्यवसायाच्या कुठल्या कुठल्या संधी आहेत याच्यामध्ये?
0: सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचचं एक विशेषत्व असं आहे की याच्यामध्ये स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. की एक कॉन्ट्रॅक्टरकडे तुम्ही काही दिवस नोकरी केली, तुम्ही स्वतःचा अनुभव घेतला, तुम्हाला काय काय रिसोर्सेस लागतात, भांडवल काय लागतं याची माहिती घेतली, तर प्रत्येक सिव्हिल इंजिनियर हा कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतो. ती शासनाच्या खात्यामध्ये रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी त्याला प्रेफरन्स दिला जातो, त्याला काही डिपॉझिट्स वगैरे याच्या बाबतीत सूट दिली जाते. त्याच्याशिवाय माझे स्वतःचे अनेक मित्र आहेत जे स्टील, सिमेंट, मशिनरी याची खरेदी विक्री करणारे स्टॉकिस्ट डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत. जसं की टाटा टिस्कॉनचा डिस्ट्रीब्युटर, तो माझा अगदी एमी सिव्हिल एमी स्ट्रक्चर झालेला माझा मित्र त्याचा डीलर होता, आणि टाटांनी त्यांना प्राधान्याने डिस्ट्रीब्युटर केलं होतं, म्हणजे त्यांना प्राधान्य मिळतं. याशिवाय जे स्थापत्य अभियंते त्यांना कारखानदार होण्याची पण संधी आहे. आता नव्याने अहिल्यानगर MIDC मध्ये अनेक सिव्हिल इंजिनियर कारखानदार आहेत जे प्रिकास्ट पोल्स बनवतात, रेल्वेच्या स्लीपर बनवतात, चेंबर कव्हर बनवतात, ALCC ब्लॉक्स बनवतात, प्रीफॅब बिल्डिंग बनवतात. या वस्तू बनवणारे कारखानदार अनेक सिव्हिल इंजिनियर आहेत, म्हणजे त्यांना कारखानदार होण्याची पण संधी आहे. अनेक जण सल्ला सेवा देतात, म्हणजे कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून काम करतात. त्याच्यामध्ये बांधकामाला सल्ला सेवा देणे, वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांचे प्लॅन अप्रुव्हल कन्स्ट्रक्शनसाठी सल्ला सेवा देणे, बँकांना व्हॅल्युएशनसाठी सल्ला सेवा देणे, अशा प्रकारे कन्सल्टेशनचं काम करतात. माझी माहितीतल्या काही व्यक्ती सिव्हिल इंजिनियर झाले, त्यांनी जोडीदार कॉम्प्युटर क्षेत्रातले बघितले आणि दोघांनी मिळून कन्स्ट्रक्शनला लागणारे सॉफ्टवेअर बनवले आणि विकले, म्हणजे त्याही क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनियर लोक काम करू शकतात. अगदी IIT तून BTech झालेले लोक जमीन घेऊन प्लॉट पाडून लेआउट करून लँड डेव्हलपमेंटच्या व्यवसायात असलेले मी पाहिलेले आहेत. बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये ज्यांचे 100 एकर 200 एकर क्षेत्र आहेत, काही 5-star हॉटेल की ज्यांची 100-200 एकरची प्रॉपर्टी आहे, ती सर्व प्रॉपर्टीचे बांधकामं, त्याच्या मंजुऱ्या, त्याचे जागेचे नकाशे, त्यातल्या अगदी बारकातले बारीक प्लंबिंग सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्ससाठी इस्टेट मॅनेजर ठेवण्याची पद्धत आहे. बऱ्याचशा सोसायटी पण सिव्हिल इंजिनियरला इस्टेट मॅनेजर म्हणून ठेवतात. या प्रकारे काम मिळू शकतात. रेरा म्हणून जे आता नवा कायदा आलाय, त्याची एक परीक्षा देऊन ब्रोकर झालेत, रिटायरमेंटच्या नंतर ब्रोकर झालेत आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा सल्ला सेवा करतायत. अनेक प्रकारे या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते.
1: की आपण आता नोकरीबद्दल बोललोत किंवा व्यवसायाविषयी बोललोत, पण बाहेरच्या देशांमध्ये सिव्हिल इंजिनियरला नोकरीच्या कुठल्या कुठल्या संधी असू शकतात त्याविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: आपण आता ऐकत आहोत की बाहेरच्या देशामध्ये मॅनपॉवरचं बऱ्यापैकी शॉर्टेज होत आहे. त्या जरी डेव्हलप कंट्री असल्या तरी पुण्या मुंबईला सुद्धा रिडेव्हलपमेंटचं वारं चालू आहे. त्याप्रमाणे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा युजफुल लाईफ संपलेली स्ट्रक्चर पाडायची, टेक्नॉलॉजिकली ॲब्सोलन्स झालेली स्ट्रक्चर पाडायची आणि नवीन स्ट्रक्चर्स बांधायची, हे काम अव्याहतपणे चालू असतं. कधी कधी दुर्दैवाने फायर, अर्थक्वेक, सुनामी अशा आपत्ती आल्या तर शहराच्या शहरं नष्ट होऊन जातात आणि ती पुन्हा उभारण्याचं काम सगळ्या जगभर प्रगत देशांमध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियर लोकांना मिळत राहतं. त्याशिवाय पूर्ण हयातभर भूतान, अफगाणिस्तान अशा देशांमध्ये भारताचे मित्र देश जे आहेत तिथे भारत देशाच्या वतीनं डॅम्स किंवा त्यांची संसद किंवा अशा बिल्डिंग बांधून देणे, बंदरं बांधून देणे, म्हणजे डॉक्स अँड हार्बर्स बांधून देणे, असं काम भारताच्या वतीनं केलं जातं. तर ते जनरली भारतीय कंपन्यांना दिलं जातं. अशा प्रकारे बाहेरच्या देशात पण संधी मिळू शकतात. सिव्हिल ही एक बेसिक ब्रांच समजली जाते, एव्हरग्रीन ब्रांच आहे, तुम्हाला याच्यामध्ये कायम संधी मिळत राहतात. पण सिव्हिलच्या बाबतीत फॉर्च्युनेटली ग्रामीण भागामध्ये सुद्धा जॉब मिळू शकतात. तालुका लेवलला, अगदी व्हिलेज लेवल

0: पण सिव्हिल इंजिनिअरिंगचे जॉब असतात, बांधकामं असतात आणि तुम्हाला संधी मिळू शकते.
1: म्हणजे एखादं खेडेगाव आणि मेट्रोपॉलिटन सिटी इथपर्यंत हे कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरचं असं आपल्याला म्हणता येईल थोडक्यात.
0: अगदी अगदी.
1: तर श्रोते हो, आजच्या या कार्यक्रम मालिकेमध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेविषयी मनोहर आणेकर सरांकडनं जाणून घेतलं. त्यापुरतं थांबूया इथंच, पुन्हा नवीन भागात भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात मनोहर आणेकर यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या कार्यक्रम मालिकेचा आज होता भाग तिसरा.
3: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतोहो, आता सकाळचे 9:27 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
4: श्रोतोहो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375.
5: डॉक्टर, कॅन्सर प्रतिबंधित लस म्हणजेच कॅन्सर वॅक्सिनवर सध्या बरंच ऐकलं जातं, बोललं जातं सोशल मीडियामध्ये, तर हा नक्की काय प्रकार आहे हे श्रोत्यांना जरा उलगडून सांगा.
6: कॅन्सर वॅक्सिन म्हणजे काय की सध्या ज्या इंडियामध्ये अव्हेलेबल आहेत कॅन्सर वॅक्सिन, जे की आम्ही सांगतो घ्यायला फ्रॉम द एज ऑफ 9 to 27 आयडियली, पण 9 to 45 पर्यंत पण आपण घेऊ शकतो, ते सध्या सर्वेरिक्स आणि गार्डासिल वॅक्सिन. त्या वॅक्सिन आहेत सर्वायकल कॅन्सर म्हणजे स्त्रियांच्या पिशवीचा होणारा कॅन्सर, आणि ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाच्या कॅन्सर साठी फक्त अवेलेबल आहे. आणि ते सुद्धा सर्वायकल कॅन्सर आणि ओरल कॅन्सर कशामुळे होणारा, तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV व्हायरसमुळे होणारा जो कॅन्सर आहे, तर फक्त त्या कॅन्सरला ह्या वॅक्सिन थांबवतात.
5: बरोबर.
6: बाकी तंबाखूमुळे होणारा कॅन्सर या वॅक्सिन नाही थांबवू शकत, किंवा अजून दारूमुळे किंवा अजून कोणत्या व्यसनांमुळे होणारा कॅन्सर या वॅक्सिन नाही थांबवू शकत. या वॅक्सिन फक्त आणि फक्त HPV व्हायरस म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मुळे होणारा जो कॅन्सर आहे सर्वायकल आणि ओरल कॅन्सर थांबवू शकतात. तर या तरी पण या घेणं रिकमेंड करतो आपण, कारण इंडियामध्ये सर्वायकल म्हणजे स्त्रियांच्या पिशवीच्या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे, तर ते तरी कॅन्सर आपण कमी करू शकतो आणि प्रिव्हेंट करू शकतो होण्यापासून भारतामध्ये. म्हणून महिलांना आवर्जून आम्ही सांगत असतो 9 to 27 या वयांच्या महिलांमध्ये, आणि एक्सटेंडेड 45 पर्यंत पण घेतलं तर फायदा होतो. तर आम्ही आवर्जून सांगतो की महिलांनी तर घ्याच, पण ह्याचा फायदा पुरुषांनाही होऊ शकतो. ओरल कॅन्सर आणि पेनाइल कॅन्सर प्रिव्हेंट करायला HPV मुळे होणारा, परत एकदा सांगेल, HPV का ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मुळे होणार प्रिव्हेंट करेल. काही लोक म्हणतील की वॅक्सिन मी घेतली तर तंबाखू खाल्ल्याने पण काय होणार नाही, असं नाहीये. फक्त HPV व्हायरसमुळे होणारा कॅन्सर प्रिव्हेंट होतो, पण जर कोणत्याही ऍडिक्शनमुळे होणारा कॅन्सर त्यांना प्रिव्हेंट नाही होणार. पण कोणाला कोणतेच व्यसन नसेल तर मग त्याला ही जर वॅक्सिन घेतली तर तो कॅन्सर मसन या ऍटलीस्ट सर्वायकल, ओरल आणि पेनाइल कॅन्सर पासून तो प्रिव्हेंट वाचू शकतो, प्रिव्हेंट होऊ शकतो.
5: पण मग या वॅक्सिनचे काही प्रकार आहेत का डॉक्टर?
6: हो, आता सर्वायकल वॅक्सिन मध्ये पण वेगवेगळ्या वॅक्सिन्स आहेत, जसं की काही वॅक्सिन 4 व्हायरसचे टाइप्स कव्हर करतात आणि काही वॅक्सिन 9 टाइप्स कव्हर करतात. तर शक्यतो आम्ही रेकमेंड करतो 9 व्हायरस जे जे टाइप्स आहेत ते जर घेतलं तर अजून चांगलं, जास्त व्हरायटी कव्हर होते. जर आम्हाला पेशंट विचारले तर आम्ही 9 व्हायरसचे टाइप्स असलेले वॅक्सिन घ्या म्हणतो, पण जर शक्य नसेल, जर 4 व्हायरसचे टाइप्सच अव्हेलेबल आहे तर ते घेतलं तरी चालतं. आणि साईड इफेक्ट काही नाही आहे वॅक्सिनचा. आजकाल व्हॉट्सअपमध्ये आणि इकडे तिकडे मेसेज येतात,
5: मेसेजेस असतात
6: की वॅक्सिन घेतल्याने वंदित्व येतं किंवा अजून काय काय वेगवेगळे गैरसमज आहेत.
5: बरोबर.
6: तर ते साफ चुकीचे आहेत, वॅक्सिनचे काहीही साईड इफेक्ट नाही. आपण कोरोनामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी कोविड वॅक्सिन घेतलेले आहेत, कोणाला काही त्याच्यामुळे साईड इफेक्ट नाही झालेले. तर ह्या

0: वॅक्सिनला काही साईड इफेक्ट नाही आहेत, अगदी ताप वगैरे सुद्धा जास्त काही येत नाही, तर बिलकुल सेफ आहेत या वॅक्सिन. 9 ते 45 मध्ये महिलांनी आणि शक्य झालं तर पुरुषांनी सुद्धा या वॅक्सिन घेतल्या पाहिजेत. आणि या वॅक्सिनसाठी सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे, काही ठिकाणी या फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, 14 आणि 15 वर्षांच्या महिलांसाठी, मुलींसाठी
1: बर
0: सरकार सुद्धा देत आहे. तर सरकार देत आहे म्हणजे नक्कीच ते वॅक्सिन चांगली आहे, सेफ आहे,
1: खरे
0: त्यामुळे सरकार देत आहे. तर सगळ्या टेस्ट करूनच सरकार ती वॅक्सिन देत आहे. तर तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा आणि कोणत्याही प्रकारच्या व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास ठेवू नका, ते फॉरवर्ड करू नका, आणि सरकारवर विश्वास ठेवा, कारण सरकार आपल्यासाठी चांगलंच काम करत आहे. आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवा, ती वॅक्सिन डॉक्टरां थ्रू घ्या, कॅन्सर तज्ज्ञां थ्रू घ्या किंवा सरकार थ्रू घ्या.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळी यानंतर आपण भेटणार आहोत 10 वाजता फोन गाणे कार्यक्रमात. तोपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतहो नमस्कार आणि खूप खूप स्वागत आजच्या फोन गाणी कार्यक्रमात. श्रोतहो, आपल्या वैविध्यपूर्ण संगीतानं संगीत क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारे संगीतकार राहुल देव बर्मन, बॉलिवूडमध्ये सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाणारे पंचमदा. 1961 ते 1994 हा काळ ज्यांनी आपल्या संगीतरचनांनी गाजवला अशा राहुल देव बर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन. त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात आणि ऐकूयात संगीतमय गीतरचना अर्थातच आपल्या पसंतीच्या. हॅलो, नमस्कार, फोन गाणे कार्यक्रम.
1: नमस्कार ताई, नमस्कार. मी गंगाधर सावनकर बोलतो, कुंडलवाडी जिल्हा नांदेडेतून.
0: स्वागत आहे गंगाधरजी, बोला.
1: बहुत बहुत धन्यवाद ताई. आपले आर डी बर्मन, हां, राहुल देव बर्मन,
0: बरोबर,
1: 27 जूनला त्यांचा जन्मदिवस आहे ताई.
0: येस, अगदी बरोबर.
1: हां हा, तर त्यांनी बरेच चित्रपटातील एकदम संगीत क्षेत्रामध्ये जे सुपरहिट संगीत दिलेले आहे,
0: अगदी क्रांती आणली असं म्हणता येईल संगीत क्षेत्रात.
1: क्रांतिकारांनी नावा दिलेले आहे आणि त्यांच्या संगीताच्या धुनावर जादू म्हणजे लोकांच्या दिलावर म्हणजे परिणाम झालेला आहे ताई.
0: बरोबर,
1: एवढं लोकप्रिय झालं त्याचं संगीत आणि त्याला पंचमदा म्हणतो म्हणतो.
0: बरोबर बरोबर.
1: आणि तिसरी मंजिल शम्मी कपूरचा चित्रपट आहे ताई, सुपरहिट झालाय. हा, त्याच्यामधल्या गाणं बघा, ओ हसीना जुल्फे वाली जाने जहा,
0: हे गीत ऐकायचं, ते ऐकायचंय.
1: हो ताई,
0: बरोबर, नक्कीच नक्कीच. म्हणजे पंचमदा असं म्हणता येईल की संगीत त्यांचं जे आहे तरल, भावुक, संवेदनशील तर होतच, पण सांगीतिक आविष्कार पण होता त्यांच्या संगीतामध्ये, नाही का? एक चैतन्याचा झंझावात असं म्हणता येईल, उल्हास, जोश.
1: हो ताई,
0: आणि नवसंगीताचा प्रवाह त्यांनी सुरू केला असं म्हणता येईल.
1: बिलकुल बिलकुल.
0: तर हे सुंदर तुम्ही गाणं सांगितलेलं आहे.
1: मित्राचं नाव घेतो,
0: सांगा.
1: संजय मुरंबेकरजी, भगवान खोदकर, संजय थोराजी, तुकाराम जाधव, गौतमजी रायबोले, सुरेश जाधव पैठणचे आणि नारायण गायकवाड नांदेडचे.
0: बर, चालेल,
1: धन्यवाद ताई.
0: धन्यवाद.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतो, आता प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम फोन गाणी। आजचा कार्यक्रम केंद्रित आहे संगीतकार राहुलदेव बर्मन यांच्यावर, संकलन आणि निवेदन वर्षा बांगर यांचं।

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार.
0: मी पुण्याहून मिलिंद श्रीखंडे बोलतोय.
1: स्वागत आहे मिलिंदजी कार्यक्रमात, बोला.
0: मनःपूर्वक धन्यवाद. बॉलिवूड मधील सातत्यानं प्रयोगशील संगीतकार आर डी बर्मन यांच्या सुराची जादू आजही कायम आहे.
1: बरोबर.
0: तीन पिढ्यांना जोडणारा संगीताचा खजिना त्यांनी रसिकांना दिलाय. वर्षाची आर डी बर्मन उर्फ पंचम यांच्या संगीताची झेप नेहमी काळाच्या पुढे असे.
1: बरोबर.
0: शंकर जयकिशन यांची मेलडी, ओपी नय्यर यांचा ठेका ठसका, याबरोबरच वेस्टर्न स्टाईल त्यांनी जोपासली. म्हणजे आपण प्रोमो मध्ये आपण सांगितलंच आहे यापूर्वी.
1: बरोबर.
0: म्हणजे पाश्चात्य धाटणीचा संगीतकार म्हणून त्यांची ओळख जरी असली तरी शास्त्रीय संगीतावर देखील त्यांचं प्रभुत्व होतं.
1: होतच.
0: हो, होय की नाही?
1: अगदी अगदी.
0: आणि आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनातील सगळीच गाणी ही चिरतरुण आहेत.
1: अगदी.
0: वर्षाची एक किस्सा सांगतो तुम्हाला. म्हणजे असे किस्से आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात येत असतात. 1974 साली वादकांचा संप झाला होता त्यांच्या काही मागण्यांसाठी. त्यावेळी या प्रयोगशील अवलिया संगीतकारानं स्वतःच्या संग्रहात असलेला रेल्वे इंजिनचा इफेक्ट, मादलचा सलग ताल, बासरी, शिट्टी आणि इंटरल्यूड म्युझिक म्हणून सहायकांचा कोरस आणि भूपेंद्र यांचा आलाप याचा सुरेख वापर करून किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात एक अवीट गाण्याची निर्मिती केली. आणि हे गीत म्हणजे राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित झालेलं अजनबी चित्रपटातलं हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले. आजच्या कार्यक्रमात हे आनंद बक्षी यांचं गीत मायाकडे प्रसारित करावं आणि आपल्याला आणि अन्य श्रोत्यांना देखील हे गीत आवडेल यात शंका नाही.
1: नक्कीच नक्कीच. तुम्ही म्हणाले तसं राजेश खन्ना, किशोर कुमार आणि राहुल देव बर्मन या त्रिकुटानं जवळपास 32 चित्रपट एकत्र केले, सोबत केले. आणि राजेश खन्ना यांच्या 40 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं.
0: अगदी अगदी. आणि सगळी गाणी त्यांची सुपरहिट झाली.
1: अगदी अगदी, सगळी सुपरहिट झाली.
0: आणि आरडीचं दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो वर्षाजी. आरडी यांनी प्रामुख्याने गिटार आणि ट्रम्पेट, सॅक्सोफोन यासारख्या ब्रास वाद्यांचा वापर केलाच. पण या व्यतिरिक्त त्यांनी पॉलिश पेपर, ग्लास, बाटली या वस्तूंचा देखील अतिशय कलात्मकरित्या वापर केला.
1: अगदी साध्या साध्या गोष्टींचा उपयोग करून त्यांनी संगीत निर्माण केलं.
0: म्हणजे अगदी कृतीशील वापर करून ती गाणी त्यांनी हिट केली.
1: अगदी.
0: होय की नाही?
1: बरोबर बरोबर.
0: तर आजच्या फोन गाणी कार्यक्रमामध्ये अजनबी मधलं हे गीत मायाकडे प्रसारित करावं ही विनंती करतो.
1: नक्कीच. या गाण्याचा आता आनंद आपण घेऊयात. सहभागी झालात, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: तर श्रोतहो, आपण मघाशी बोलत होतो त्याप्रमाणे राहुल देव बर्मन यांनी लहानपणीच आपल्याला मोठं संगीतकार व्हायचं आहे हे वडिलांना सांगितलं, आणि सचिन देव बर्मन यांनी ब्रजेन विश्वास यांच्याकडे तबला आणि पुढे उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोद वादनासाठी त्यांना पाठवलं. आणि त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी मुंबईत दाखल झालेले पंचमदा यांनी लगेचच वडिलांना सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. बोलूयात पंचमदांविषयी एका फोन कॉल नंतर. हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार.
0: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मी साक्षी शिंदे.
0: कुठनं बोलताय साक्षीजी?
1: अहिल्यानगरमधून.
0: बोला.
1: मला आज तिसरी मंजिल या पिक्चरमधून ओ मेरे सोना हे गाणं ऐकायचं आहे.
0: अच्छा, राहुल देव बर्मन यांचं संगीत असलेलं तिसरी मंजिल चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोतो, हो बऱ्याचदा असं म्हटलं जातं की एखाद्या कलाकाराला एखाद्या कलेचा वारसा घरातूनच मिळाला की त्या कलाकारासाठी काय अवघड आहे, त्याला लहानपणापासूनच घरातनं कलेचं शिक्षण मिळतं. पण श्रोतो, हो घडतं या उलटच की कलेचा वारसा मुळात घरापासून असेल तर अशा वेळी स्वतःला सिद्ध करणं म्हणजे कसोटी असते. असंच काहीसं झालं राहुल देव बर्मन यांच्याविषयी. वडील सचिन देव बर्मन सिनेसृष्टीतलं एक प्रसिद्ध नाव. सचिन देव बर्मन जेव्हा त्यांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच 1944 साली कलकत्त्याहून मुंबईला आले कुटुंबासमवेत, पण मुंबईला चित्रपटसृष्टीत जम बसेपर्यंत कुटुंबाला पुन्हा कलकत्त्याला त्यांना पाठवावं लागलं. आणि कलकत्त्याला लहानाचे मोठे झालेल्या पंचमदांना अभ्यासात काहीच रस नव्हता, पण लहानपणीच कुठेही शिक्षण न घेता माउथ ऑर्गनवर मात्र त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं. सचिन देव यांना मुलाच्या करामती पाहून काळजी वाटू लागली की हा मुलगा मोठेपणी काय करेल, आणि याचं उत्तरही त्यांना राहुल देव यांच्याकडून मिळालं जे त्यांना अनपेक्षित होतं, की मला तुमच्यापेक्षाही मोठा संगीतकार व्हायचा आहे. आणि हे त्यांनी सिद्धही केलं, पण त्यासाठी त्यांना वडिलांशी स्पर्धा करावी लागली. तर श्रोतेहो, बोलूयात त्यांच्या संगीताच्या प्रवासाविषयी एका फोन कॉल नंतर. हॅलो.
1: हा, मी रोहित गुरुसाळे बोलतोय केडकामधून.
0: स्वागत आहे रोहितजी, बोला.
1: मला ते होगा तुमसे प्यारा कोण हे सॉंग ऐकायचं होतं.
0: अच्छा.
1: वडिलांकडून ऐकलं होतं.
0: अच्छा.
1: तर मला कळलं तर त्यामुळे वाटलं की तुम्हाला कॉल करून सांगा. नाही का ऐकावं वाटलं तर सॉंग.

0: आणि खरंच आहे, राहुल देव बर्मन यांचे संगीत असलेली गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात, नाही का? आजची पिढी सुद्धा तेवढ्याच आवडीने ऐकते गाणी, नाही का?
1: हो तेच ना, वडिलांचं पण ते फेवरेट सॉन्ग होतं, त्याच्यामुळे ते मला पण आवडतं, मी पण ऐकतो नाही आता सुद्धा ते.
0: वा छान,
1: हो
0: चालेल, आनंद घेऊयात या गाण्याचा, सहभागी झालात, धन्यवाद.

श्रोतहो, राहुलदेव बर्मन यांनी त्या काळात आपली वेगळी शैली निर्माण केली आणि अशी शैली निर्माण करणारे एक आगळे संगीतकार ते होते. त्यांनी जगभरातल्या संगीताचा अभ्यास केला होता. जे सांगीतिक आवाज नाहीत त्यांना देखील त्यांनी संगीतात स्थान देऊन अत्यंत आगळ्या रचना तयार केल्या. बोलूयात पंचमदान विषयी.

0: फोन कॉल नंतर।
1: हेलो,
0: हेलो, नमस्कार।
1: नमस्कार मैडम।
0: हाँ, फोन गाणे कार्यक्रम।
1: हो मॅडम, ते आर डी बर्मन यांच्या
0: हाँ
1: विषयीचं ना आज।
0: हो, आज राहुल देव बर्मन यांच्यावर केंद्रित कार्यक्रम आहे फोन गाणे। आणि
1: हो,
0: आमचे कोणते श्रोते कुठून बोलत आहेत काही लक्षात नाही आलं।
1: मॅडम मी यश बोलतोय
0: हाँ,
1: वाळकीवरून।
0: अच्छा, स्वागत
1: तर
0: आहे यशजी,
1: माझं
0: बोला।
1: तर ते आर डी बर्मन यांचं गाणं ऐकायचं होतं।
0: अच्छा, त्यांचं संगीत असलेलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे।
1: हो,
0: हाँ,
1: तर ते यादव की बारात मधलं चुरा लिया है तुमने जो दिल को।
0: वाह वाह, छान छान, सुंदर गाण्याची पसंती तुम्ही कळवलेली आहे। तर यादव की बारात चित्रपटातलं हे छानसं गीत आता ऐकूयात। कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: हॅलो
1: हॅलो
0: नमस्कार, मी विद्या जोशी बोलते भिंगारवरून.
1: स्वागत आहे विद्याजी, बोला.
0: आर डी बर्मन म्हणजे राहुल देव बर्मन. आज त्यांना किंवा त्यांच्या संगीताला आपल्या संपूर्ण भारतात, भारतात म्हणण्यापेक्षा परदेशातही, म्हणजे सगळीकडे ते त्यांच्या नावाने आणि त्यांच्या संगीताच्या माध्यमातून परिचित आहेत. म्हणजे त्यांची गाणी लागली की खूप श्रोते म्हणजे लगेच ओळखतात की हे संगीत आर डी बर्मन यांचं आहे.
1: नक्कीच. आणि असा एक उत्साह संचारला जातो नाही का ते गाणं ऐकताना.
0: आणि म्हणजे ते उडत्या चालीचे म्हणा किंवा मग युगल गीत असतील किंवा मग प्रेमगीत, सगळेच गाणे त्यांचे खूप छान आहेत. आणि म्हणजे वारंवार ते सारखे ऐकावेसे पण वाटतात, कारण त्याचं संगीतच खूप अप्रतिम असतं. आणि उडत्या चालीचे गाणे तर आजही, म्हणजे आज पण आपण ऐकतो ना जेव्हा, तर त्या गाण्यांवर पाय थिरकायला लागतात आपोआप.
1: उडत्या चालीचीच फक्त त्यांनी गाणी संगीतबद्ध केली एवढंच नाही तर मेरा कुछ सामान तुम्हारे पास आहे, हे गुलजार यांची गद्य, ही गद्यप्राय रचना त्यांनी संगीतबद्ध केली. आणि जी आशा भोसले यांच्याकडून त्यांनी अशी काही हव्या सुरांची रचना त्यांनी रसिकांसमोर ठेवली ना, की ज्याला त्या गीताला अक्षरशः फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला असं
0: म्हणतात. म्हणजे मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा, इतकं अर्थपूर्ण गाणं आहे ते. आणि एकदम असं म्हणजे धीम्या स्वरातलं गाणं,
1: बरोबर,
0: जेव्हा आपण ऐकतो ते त्यावेळेस मन डोकं सगळं असं शांत असतं.
1: आपलं
0: आणि ते अर्थ आहेत त्या शब्दांमध्ये.
1: आणि अशा वेळी वाटत नाही की हे राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आहे, नाही का,
0: गीत आहे म्हणून. म्हणजे प्रश्न पडतो की उडत्या चालीचा आणि एवढे शांत स्वर, इतकं शांत संगीत आपण ऐकतो त्यांचं. आणि आशा भोसलेजी म्हणजे त्यांनी संगीत दिलेल्या खूप गाण्यांना आशा भोसलेंचा स्वर आहे,
1: बरोबर.
0: ते अशी जोडीच होती की यांचं संगीत यांचा आवाज असं ते अप्रतिम होऊन जायचं एकदम,
1: बरोबर.
0: आणि उद्या म्हणजे 27 जूनला त्यांचा जन्मदिवस आहे. खर तर असं वाटतं की हे लोक आपल्यामध्ये पाहिजे होते अजूनही,
1: बरोबर बरोबर.
0: पण काळाच्या पुढे काही चालत नाही. पण त्यांच्या त्या कलेच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून ते आजही आपल्यामध्ये आहेत. असं वाटतं की नाही अजरामर झालेत, की आहेत ते कुठेतरी आपल्यामध्येच आहेत. आणि ते गाणी संगीतबद्ध करतायत, आपण ऐकतोय. म्हणजे जुनी गाणी जरी असली तरी असं वाटतं की आपण ती नव्याने ऐकतोय. तर मला आज त्यांचं हे गाणं ऐकायचं, पिया तू आप तो आजा, उडत्या चालीतलंय आणि आशा भोसलेंनीच गायलेलं गाणं आहे हे.
1: सुंदर.
0: आणि काय होतं, आपल्या डोक्यात चिंता असेल, समस्या असेल, तर हे गाणं जेव्हा ऐकतो ना आपण त्यावेळेस ते सगळं निघून जात. आर डी बर्मन यांचा 27 जून या दिवशी जन्मदिवस आहे, तर त्यांना भावपूर्ण आदरांजली. पण आर डी बर्मन यांनी, म्हणजे ते जरी आज नाही आहेत आपल्यामध्ये, तरी त्यांनी जो संगीताचा खजिना आपल्यामध्ये ठेवून गेले,
1: बरोबर,
0: तो खजिना पिढ्यान पिढ्यानंतर ऐकणार आहेत. म्हणजे त्यांचं संगीत ते असं नष्ट कधी होणार नाहीये. आता आपण ऐकतोय, यानंतर आपली पुढची पिढी ऐकेल आणि ते संगीताच्या माध्यमातून आपल्यामध्ये अजरामर राहणार आहे. तर मला पिया तू आप तो आजा हे त्यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसलेजींनी गायलेलं गाणं ऐकायचंय.
1: चालेल, या गाण्याचा आनंद आपण घेऊयात. सहभागी झालात, धन्यवाद.

देखो देखो वो आ गए।

0: हॅलो
1: हॅलो
0: मच्छिंद्र हरदास तांडवले,
1: स्वागत आहे मच्छिंद्रजी, बोला.
0: तर आर डी बर्मन जर विषय जर सांगायचं तर ते गुणी संगीतकार, त्यांच्या वडिलांचं नाव सचिन देव बर्मन,
1: बरोबर.
0: आणि त्यांचा पहिला चित्रपट होता भूत बंगला, संगीत दिलेला.
1: त्याच्यानंतर
0: मग दुसरा चित्रपट होता मग तिसरी मंजिल. हो, तर त्यांचे संगीत ऐकलं म्हणजे एकदम मधुर वाटायचं आणि छान वाटायचं.
1: बरोबर.
0: तर मला अमर प्रेम चित्रपटातलं गाणं द्यायचं होतं.
1: त्यातलं कोणतं?
0: कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना, सीता भी यहा बदनाम हुई.
1: वा वा, किती छान आणि किती अर्थपूर्ण गाणं.
0: आणि त्या पद्धतीने मग अमर प्रेम चित्रपटामध्ये राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर तर त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आहे. कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना.
1: वा, आणि कसं आपण म्हणतो उडत्या चालींची गाणी राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली, पण हे सुंदर अप्रतिम गाणं आपल्याला सांगता येईल. कुछ
0: गाणं आणि अमर प्रेम चित्रपटामध्ये हे गाणं अमर आहे मॅडम.
1: बरोबर. वा, अगदी.
0: आणि अजून एक मला त्यांचं गाणं आवडतं, पण मला आंधी चित्रपटातलंय तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नाही.
1: वा, ते पण सुंदर गाणं.
0: आता तुम्ही तर दोन गाणे आमचे लावणार नाही मॅडम.
1: बरोबर, एकच गाण्याची पसंती आपण घेणार. बरोबर,
0: माय चॉईस. हो, आणि आपण आकाशवाणीचे जे कार्यक्रम करतो ना मॅडम, सर्व छान आणि सुंदर आणि एक नंबर कार्यक्रम करतो मनापासून.
1: धन्यवाद, धन्यवाद. तुमच्यासारखे रसिक
0: श्रोत्यांची प्रार्थना आहे, तुम्ही सर्वांनी मिळून आकाशवाणीला एक नंबरवर न्यावा.
1: धन्यवाद, धन्यवाद. नक्कीच, नक्कीच. आनंद घेऊयात या गाण्याचा, सहभागी झाला. धन्यवाद.
0: रामकृष्ण हरी. हा.

0: हेलो,
1: हेलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: हाँ बोला, कोण बोलता है?
1: मी विघ्नार रावसाहेब साबळे बोलतोय.
0: हाँ,
1: तर आर डी बर्मन यांचा संगीताचा कार्यक्रम चालू आहे का मॅडम?
0: हो, राहुल देवबर्मन यांचं संगीत असलेल्या चित्रपटातली गीतं आज आपण ऐकत आहोत.
1: हो, तर मला त्यांचं ऐसे ना मुझे तुम देखो हे संगीत ऐकायचं होतं.
0: अच्छा, हे गाणं ऐकायचं आहे.
1: हो, काही पाहिलेले आहेत, काही संगीत ऐकलेले आहेत त्यांचे मी, तर ते ऐकायचं होतं.
0: चालेल चालेल, या गाण्याचा आनंद घेऊयात. सहभागी झालात, धन्यवाद.
1: थँक्यू.

0: श्रोता हो, पंचमदांना माउथ ऑर्गन वाजवण्याची आवड लहानपणापासूनच होती आणि त्यांच्या या छंदाचा उपयोग सचिन देव बर्मन यांनी है अपना दिल तो आवारा या गाण्यासाठी केला, जे देव आनंद यांच्यावर पिक्चराइज आहे 16 साल या चित्रपटातलं. श्रोता हो, ॲज अ म्युझिक डायरेक्टर म्हणून पंचमदांचा पहिला हिट चित्रपट ठरला 1966 साली आलेला तिसरी मंजिल. आणि या चित्रपटासाठीचं श्रेय पंचमदा या चित्रपटाचे गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना देतात, की ज्यांनी या चित्रपटाचे निर्माता लेखक नासिर हुसेन यांना पंचमदांचं नाव सुचवलं. त्यानंतर नासिर हुसेन यांनी आपल्या जवळपास 6 चित्रपटांसाठी पंचमदांना त्यांनी साईन केलं होतं. ते चित्रपटांची नावं अशी सांगता येईल की बहारो के सपने, प्यार का मौसम, यादों की बारात. बोलूयात पंचमदांविषयी एका फोन कॉल नंतर. हॅलो.
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: हा नमस्कार,
0: फोन गाणे कार्यक्रम.
1: हा, मी सुवर्णा कुलकर्णी बोलते.
0: स्वागत आहे सुवर्णाजी कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: बोला.
1: मला ओ मेरे दिल के चैन आर डी बर्मनचं हे गाणं ऐकायचं आहे.
0: खूप सुंदर गाणं तुम्ही सांगितलेलं आहे. खरं तर आपण आपली पिढी म्हणता येईल किंवा आताची जनरेशन सुद्धा तितक्याच आवडीनं हे गाणं ऐकते, नाही का?
1: हो,
0: आज एवढा संगीत क्षेत्रात इतका आविष्कार झालेला आहे, इतके बदल झालेले आहेत, इतके आधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत, तरी सुद्धा ही जी जुनी गाणी आहेत तर ती तितक्याच आवडीने किंवा त्याचं संगीत तितकंच लोकप्रिय आहे आजही, नाही का?
1: हो हो, संगीत खूप छान आहे, त्याचं गाणं पण छान आहे, अर्थपूर्ण आहे.
0: हा हा, चालेल. या गाण्याचा आनंद घेऊयात. सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो।
1: हाँ हेलो,
0: हाँ,
1: आकाशवाणी ना, मी
0: आकाश
1: उषा
0: मॅम,
1: खंडेलवाल बोलते.
0: स्वागत आहे, बोला।
1: आरडी बर्मनचे गाणे तुम्ही ऐकवायचे सांगितले, तेव्हापासून मी म्हटलं आपण फोन नक्की करू, लागला तर बरं आहे, नाही का? त्यांचे गाणे सगळेच खूप छान आहेत सगळे.
0: खरं तर त्यातलं कोणतं
1: आम्हाला
0: गाणं सिलेक्ट करावं हा सुद्धा प्रश्न पडतो, नाही का?
1: तेच कळत नाही,
0: बरं,
1: तेच कळत नाही. ते कारवा मधलं ना, ते दिल भर दिल जा असते,
0: वा छान।
1: ते गाणं ऐकायचं होतं. बाकी आकाशवाणी सगळेच कार्यक्रम खूप छान असतात. सकाळी 6 वाजल्यापासून आमचा रेडिओ चालू होतो. सगळे कार्यक्रम आवडतात, सगळे आम्ही आवर्जून ऐकतो.
0: म्हणजे सगळे कार्यक्रम सुद्धा तुम्ही आवडीने ऐकता आणि कार्यक्रमांमध्ये
1: हो
0: सहभागी
1: हो
0: सुद्धा होता।
1: हो माझा फोन आता मी मध्ये पण केला होता, लता नाही कोणतं
0: सुमन
1: कोणत्या तरी
0: कल्याणपूर।
1: गायकाच, हो सुमन कल्याणपूरचं,
0: अच्छा।
1: तेव्हा पण मी केला होता फोन, तेव्हा पण नाही लागला. मी म्हटलं आता ट्राय करावा, बघा लागलं तर बरं आहे. तुमचे सगळ्यांचे आवाज पण खूप चांगले आहेत, चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळं सांगता. मग खास गाणे यांचे कार्यक्रमाला खूप आवडतात, मराठी सुगम संगीत वगैरे सगळे सगळे छान असतात. मला सगळेच आवडतात. हॅलो गीत बार मध्ये पण मला ते आवडायचं, मला आवर्जून ऐकायला. बाकी सगळे कार्यक्रम खूप छान असतात.
0: धन्यवाद, धन्यवाद, चालेल, सहभागी झालात, धन्यवाद, आनंद घेऊयात या गाण्याचा।
1: हो.

राहुल देव बर्मन यांचं संगीत असलेला शेवटचा चित्रपट ठरला 1942 अ लव स्टोरी, जो म्युझिकल हिट ठरला. पण या चित्रपटाचं यश पंचमदा काही अनुभवू शकले नाहीत, कारण हा चित्रपट रिलीज झाला त्यांच्या मृत्यूनंतर. श्रोतेहो, पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा सुंदर असा मिलाफ करणाऱ्या या प्रयोगशील संगीतकाराचा उद्या जन्मदिन, आणि त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांच्या रूपानं त्यांच्या स्मृतींना आज आपण उजाळा दिला फोन गाणी कार्यक्रमात. आता कार्यक्रमाची वेळ संपली आहे. कार्यक्रमासाठी तंत्र सहाय्य होतं महेंद्र रोहोकले यांचं. तर श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात मी वर्षा बांगर आपला निरोप घेते. नमस्कार.

फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. आजचा कार्यक्रम केंद्रित होता संगीतकार राहुल देव बर्मन यांच्यावर. संकलन आणि निवेदन होतं वर्षा वांगर यांचं. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे खूबसूरत चित्रपटातलं संजय छेल यांचं. जतीन ललित यांच्या संगीत नियोजनात स्वर कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांचा.

कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं खूबसूरत चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संजय छेल यांचं, संगीतकार होते जतीन ललित. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जिस देश में गंगा रहता है चित्रपटातलं देव कोहली आणि प्रवीण भारद्वाज यांचं गीत. स्वर आहे बाली ब्रह्मभट आणि सुनिधी चौहान यांचा, संगीतकार आनंदराज आनंद.

जिस देश में गंगा रहता है चित्रपटातलं देव कोहली आणि प्रवीण भारद्वाज यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं बाली ब्रह्मभट, सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं आनंदराज आनंद यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त IPS अधिकारी डॉक्टर रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: खूप धन्यवाद मॅडम.
0: सगळ्यात आधी तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरोईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्ज पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे. यात MD म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं समोर येऊ लागलंय, याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: अगदी बरोबर मॅडम, जे पारंपरिक जे ड्रग्स होती जे आपण ऐकत होतो, परंतु ह्याशिवाय आत्ता सिंथेटिक ड्रग्स आलेले आहे जे नवीन आहे. मेफेड्रोन जसं आपण सांगितलं, तसेच LSD नावाची एक ड्रग्स आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनून नवीन ड्रग्स येत आहे. त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे. तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही. ते छोटासा जर एक 10x10 खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात. तर एक गंभीर समस्या झालेली आहे. आणि हे कुठे म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे किंवा एखादी फॅक्टरी बंद आहे किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतो आहे. तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांचे समोर आहे. पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी NCB आहे, ANTF डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे. परंतु हे समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे.
0: नक्कीच. आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो या सगळ्या गोष्टी?
1: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांचे एक ते मेंदूवर फार मोठा त्यांचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एंग्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात. हा फार गंभीर ते नेगेटिव्ह परिणाम आपले मेंदूवर होतो. याशिवाय फिजिकल आपला जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल हे मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे, काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे ते आपले पेरेंट्सवर पण भात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहत नाही.
0: नक्कीच सर. आणि NPDS कायद्यानुसार मॅफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
1: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्स असली, आपला NDPS ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं तीन भागात त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरा जर असली तर त्याचे 10 वर्षपर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत आहे. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात, म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे ह्या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याच्यात जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होतो आहे की आम्ही आता असे 2 केसेस

0: मध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला हे तेथून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
1: आणि डॉक्टर सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं, याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: हा, ऑपरेशन थंडर जो आहे एक फार मोठा एक लढा आपण सुरू केलेला आहे. जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती. ज्यावेळेस मी इथे आलो होतो माझे ऑफिसला, मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे व्हिजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली. ती म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायची आपल्याशी. मी म्हटलं आत्ता सगळे आहे कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो, तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. मी हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये परिस्थिती आहे सध्या, तो कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इट इज सच अ सिरियस इश्यू. एक महिला ज्याचे घरात असं चालू आहे तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक, हे इथून सुरुवात झाली होती. याच्यात त्यावेळेस आम्ही सांगितलं की इतकं जर गंभीर हे समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते सगळ्यांना, त्याच्यात सायकॅट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व केला, मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली जे याच्यात इन्वॉल्व होते म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांच्यावर एकच दिवशी आम्ही 10 टाकले आणि जवळपास 800-900 लोकांना उचललं आम्ही रात्री. म्हणजे असं ऑपरेशन केलं की एकदम दहशत त्याची झाली आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ॲक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येण्याचे 2 मार्ग आहे, तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते आतमध्ये येतात, पंजाब आणि हरियाणा, मग राजस्थान, मध्य प्रदेश आणि आपल्याकडे. आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितलं तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे, तिथे गोल्डन ट्रायंगलमध्ये लाओस, बर्मा, व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे, म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे. आणि आपला एक हायवे आहे म्हणजे मेजर जंक्शन आहे नागपूर, रेल्वेनी पण येतात. मग नंतर आपण अजून शोधला तर आम्हाला दिसला की काही वेळेस ते लक्झरी बसेसमधून पण इथे येत आहेत. म्हणजे पोरस आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी NDPS ची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये, त्यांची सेपरेट मीटिंग घेतली, कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे, तुम्हाला जर अरेस्ट करायचे आहे तर तरतूद काय काय आहे, तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शननी आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता ह्या वर्षी आत्तापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेलं आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्स आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे एक लढा देतो आहे, याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ एक साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे, मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही, तर ते अवेअरनेस पण शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपले सारखे जे मीडियम्स आहेत त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतो आहे. आम्ही ऑपरेशन थंडरचा वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, आमच्या यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स, आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
1: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
0: बिलकुल मॅम.
1: आणि अंमली पदार्थाची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या आपण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रात, यासंबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
0: मग जसं मी सांगितलं आता की हे पोरस आहे, म्हणजे इतके ओपन एरियाज आहे आणि याच्यात जे आहे, जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिसामधून सुरुवात झाली त्याची, मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडला 200 KG गांजा,

0: स्टील होता, स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले, त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे, मग आम्ही त्याचं ट्रॅकिंग करत होतो. तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा, तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता, त्याच्यात गांजा ठेवलेला होता. मग इतकं मोठं आव्हान, आणि आपण सगळे ट्रक्स वगैरेला असे थांबू शकत नाही, तर तो एक मोठा आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेला आहे, तर काय वेळेस मुंबईवरून येत होता, आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे, आम्ही चेक केलं आणि तिथे MD आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात. तर हे जे सगळे जे आहे ना, ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे ते भारत सरकारच्या, तेही एक कॉर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता ANTF जे अँटी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली महाराष्ट्र लेवलवर आणि लोकल लेवलवर आम्ही, तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे, ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कॉर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो, परंतु मला असं वाटतं की सध्या चांगलं काम चालू आहेत.
1: नक्कीच. डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्सकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं, आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार केला, आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतं की आज जे आहे युवा पिढी, त्याला असं वाटतंय की मला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. त्याशिवाय जे सध्या एक न्यूक्लिअर फॅमिलीचा जे कॉन्सेप्ट आहे, त्याच्यात जे आहे ना, मुलांशी संभाषण, मुलांची ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल, हे कुठेतरी मला असं वाटतंय की कमी झालेलं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते, हे सगळं होता, तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत, तर कुठे जातात लहान वयात, ते दारूचे व्यसन करतात, सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेटचे नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात, त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात, मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जात आहे, एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे, आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, हे चुकीची जी त्यांची धारणा बनते आहे, तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्या संपूर्ण समाजाने. आता मुलांची ॲक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे, ते शाळामध्ये पण त्याच्यावर काय तो करतो आहे, वेळेवर येतो आहेत की नाही, त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेला आहेत का, सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का, त्याची वीकनेस आलेली आहे की त्याच्यात, असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझा तो असं म्हणणं आहे की आईवडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे, कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का, त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये, किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही, त्याचे जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या, तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे. तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या, मला असं वाटतंय की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतंय की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे, ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे.
1: निश्चितच. आणि व्यसनाधीन तर आजची तरुण पिढी होतच चालली आहे, पण मग त्यामुळे गुन्हेगारीच्या पण विश्वात ते अडकत चालले आहे, याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे, फार सेन्सिटिव्ह मुद्दा आपण टच केलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की आता जे कुठलेही केसेस असतील, त्याच्यात चोऱ्याचे केसेस असतील, मर्डरचे असतील, अटेम्प्ट टू मर्डर म्हणतो, ह्या सगळे केसेसमध्ये ज्युएनाइल्सचा रोल, जे म्हणजे 16 ते 18 किंवा 18 वर्षापर्यंतचे जे मुले आहे, जनरली या वयात ते सापडतात. त्याशिवाय आम्ही पाहिलं की जसं मी सांगितलं, कुठली पार्टी असली, नाईट आऊट करायची आहे, तर नाईट आऊटमध्ये मग कुठेतरी कोणाच्या घरी जातात, मग काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपण एक वेळेस ह्याच्यात पडले, तर आम्ही पाहिलेलं आहे की ते व्यसन अधीन जातात. म्हणजे हे जे मंडळी आहे फार एक्सपोज्ड आहे, आणि याच्या इथे, आणि आम्ही तो असं पण पाहिलेलं आहे, काही मुली आणि मुलांना ल्योर करतात ह्याच्यात. सुरुवातीला फ्रीमध्ये देतात, म्हणजे काही पैसे घेत नाही, तुम्ही ट्राई करा असा असा. आणि याच्यात मागे गँग्स पण आहे, त्यांना माहिती आहे एक वेळेस आमचे ह्याच्यात फसले तर त्यांची डिमांड वाढणार आहे, आणि डिमांड म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर काही मुली तो जे अफोर्ड

0: करू शकत नाही, ते चुकीचे मार्गाने म्हणजे प्रॉस्टिट्यूशनपर्यंत ते तिथे अडकून जातात, त्याला एक्सप्लॉयटेशन होतात त्यांच्या, आणि सगळे दृष्टीने म्हणजे मानसिक, सामाजिक, इकॉनॉमिकली त्यांच्यावर अटॅक होतात आणि ते फार सिरियस इश्यू आहेत.
1: डॉक्टर रवींद्र सिंगल सर, मग या युवा पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे, आणि हे जे लढा आहे नुसत पोलिसांच्या नाही आहे, हे आपली फॅमिलीपासून, परिवारापासून सुरू होतो, शाळापर्यंत जातो आणि मग समाजाचे ते अंग बनतात, म्हणजे आपली जे मंडळी पूर्ण जे युवा मंडळी असो कोणी असो ते समाजापर्यंत जातात, मग हे सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे. आणि पोलीस जे आहे त्याचा रोल फार महत्त्वपूर्ण आहे की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे कोणी दिलेली आहे ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असा होतोय, कुठे होतोय, एखादी शाळा आहे तिथे, शाळेच्या बाहेर आहेत का.

0: सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे. आणि पोलीस जे आहे त्याचा रोल फार महत्त्वपूर्ण आहे, की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे, कोणी दिलेली आहे, ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असा होतो आहे, कुठे होतो आहे, एखादी शाळा आहे तिथे शाळाचे बाहेर आहेत का, जसं काही कॉलेजेस आहे कॉलेजचे बाहेर असं विकतो आहेत का, अशी काही स्टॉल्स असतात जे 100 मीटर म्हणजे दायरेमध्ये आहे आणि तिथे काय विकतो आहे, ते टोबॅको आहेत किंवा टोबॅकोमध्ये काय मिक्स केलेलं आहे का, हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे, तसेच समाजाचं एक मोठं याच्यात काम आहे. मग एक माझा एक याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतो आहे की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतं आहे की आपण जर सगळ्यांनी आपण सगळे सोबत राहिले तर त्याला त्याच्या आपण मात करू शकतो आहे आणि आपण जिंकू शकतो आहे. आणि हे लढा जसं मी सांगितलं हे सगळ्यांचं आहे, पूर्ण समाजाचं आहे, समाजासाठी आहे. मग समाजानी सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
1: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.
0: जय हिंद मॅडम, थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम MD चा काळ, थंडरची ललकार. यात आपण ऐकत होतात नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: 100 अंश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकलेत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोतोहो, आजची प्रसारण सभा आता समाप्त करत आहोत. प्रसारणात मी वर्षा बांगर आपला निरोप घेते. यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आणि दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपार से 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे 26 जून. आज 20व्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक, नट, नाट्य निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कला संपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री

भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती असं म्हणतात. त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण करावंसं वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

0: मैत्रिणीनो, आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर व्यसनी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलकं फुलकच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज

0: तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक, हलक फुलक.
1: आई आई, दार उघड गे आई. हे आजी कुठे? आजी, हे आई, आई दार उघड ना ग.
3: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा.
3: म
1: हा हो खरची रे. अरे उघडायची सर बरं का दरवाजा.
3: अरे काय चाललंय राहुल, हे तुझ?
1: सॉरी सॉरी बॉय, लागलं का? खुर्ची खुर्ची आहे का? अगं खुर्ची तू पण दिली आहे सारखी दिली दळी. अगं तुला का समजू नाही का, एवढा मोठा माणूस येतोय, आपण बाजूला सरकार नाही का बस आपली हास्य पसरून कर सक्की मारा सोफ्यावर बसायचे सोफ्यावर.
3: अरे राहुल बस बाबा सोफ्यावर, मी सरकते बाजूला. आणि हे खुर्चीला काय बोलतोयस? सरळ सरळ मला सांग ना, सरक म्हणून. आणि मी काय हातपाय पसरून बसलेली नाही आहे, मला उद्देशून खुर्चीशी बोलत बसलायस ते? काय लेकी बोले सुने लागे काय?
1: लेकी बोले सुने लागे. आजी म्हणजे लेख म्हणजे सोनाचं तिथे ना मग ती कशी काय बोल बर. आजी कोण सांगू नको बघ, मला थोडं एक सिगरेट सांगायचं बघ. सिगरेट सांगतो, सिगरेट.
3: सिगरेट?
1: सिगरेट नाही गे, सिगरेट म्हणू नका मी. सिगरेट म्हणायचं, सिगरेट सिगरेट म्हणायचं तुम्हाला. आजी इकडे तुझ्या का सांगतो बघ, एक सिगरेट सांगतो. सिगरेट?
3: कसलं सिगरेट?
1: तुला माहिती आहे का ग आजी?
3: काय?
1: ही खुर्ची खुर्ची ही बघ, ही माहिती रोज बोलते ना, याचा जाचा माहिती आहे का
3: कशा?
1: हा अगं खुर्ची बोलते माझ्याशी, विचार की दिला हे सांग की आजीला, तू बोलतेस ना माहिती? आज कशी बरं ग बसलो मग घेऊन. मोठ्याने बोलायचं नाही तुला. भूक लागली आहे तुला. आई आई खुर्चीला जेवायला वाढणार. आई
3: खुर्चीला जेवायला वाढायचं असा काय बरं होतोय हा
1: खुर्चीच म्हणतो मी. आम्ही असं म्हणलो की खुर्ची बसून जेवायचं, खुर्ची खुर्ची तुम्हाला जेवा मी खुर्चीवर बसतो.
3: अरे देवा काय चाललंय ह्या पोराचं, ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला. रश्मीला बोलवायला हवं, ह्याच्यासमोर बोलून काही उपयोगच नाही ना. रश्मी स्वयंपाकघरात काम करते, तिथेच जाऊन बोलू ते तिच्याशी.
1: कुठं चालेल सांगते आजी.
3: रश्मी, अगं ए रश्मी. हां काय आई? अगं मगाचपासून बघतीये या राहुलचं काहीतरी बिनसलंय ग.
2: बिनसलंय?
3: कसं विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं. डोळे बघितलेत का त्याचे? किती लाल झालेत, थोडंसं सुजल्यासारखं पण वाटतायत ग.
2: लाल झालेत?
3: खूप रडल्यावर कसे सुजतात ना, तशी डोळे झालेत त्याचे.
2: अहो आई, वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद वेळेस त्याच्या डोळ्यात, चोळून चोळून लाल झाले असतील. वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर.
3: नाही ग, आधी मला पण तसंच वाटलं होतं.
2: मग
3: पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय.
2: वेगळं
3: चालताना अडखळत होता,

0: उंचीला अडखळून पडायला आला होता तो.
1: आई, धडाधडा पायऱ्या चढत वर आला असेल, वाऱ्यासारखा घरा शिरायला लागला असेल नेहमीप्रमाणे, अडखळला असेल खुर्चीला पाय, त्यात काय उड.
0: अग, तू स्वयंपाक घरात होतीस, मी होते ना बाहेर. मग तुला काय माहिती बरं, मी पाहिलंय ना
1: काय
0: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी, खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो.
1: तुमचं नाही काहीतरीच असत.
0: अग खरंच, तुला माहिती आहे का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला.
1: खुर्चीला जेवायला वाढ, बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो.
0: तुझा विश्वास बसत नाही ना.
1: अजिबात नाही.
0: तू माझ्या बरोबर बाहेर चल.
1: बर.
0: राहुल, तू काय म्हणालास मगाशी, खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना.
2: मी असं म्हणलो खुर्चीवर बसून जेवायचं, मी खुर्चीवर बसून जेवतो. आई तू वाढ की माझी.
1: असं काय बोलतोय बर. हा हा, वाढते वाढते मी तुला, पण आधी हातपाय तर धुणे का, तसंच जेवणारेस.
2: हातपाय ना, हातपाय धुवून ये. येवती फुलदानी बघितली माझ्या बघते आणि हसायला लागले. दात काढू नको उगच.
0: बघ रश्मी, मी म्हणाले होते ना
1: अगं बाई,
0: विचित्रासारखा वागतोय म्हणून टिपोयावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून.
1: अगो बाई,
0: तू एक काम कर,
1: हा
0: डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला.
1: बर.
0: तिकडे घेऊन जा, तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते.
1: बर बर. आलास का हातपाय धुवून?
2: आलो आई, आलो हातपायला.
1: राहुल, मी काय म्हणते, तुला खुर्चीवर बसूनच जेवायचंय ना, मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना. हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोप आणि मलाही वाढायला सोपं जाईल नाही का.
2: डायनिंग असं म्हणते.
1: अरे अरे अरे अरे, नीट बस ना, नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस.
2: मित्र काय घर भरून ठेवला माझ्यासाठी आलास.
0: अगो रश्मी, पाहिलंस का हे टेबलावरच्या ग्लासशी बोलतोय ग तो.
1: हा बघती
2: बाकी मित्र तूच फक्त माझ्या आधी घर बसलं असलं एवढं लवकर कपडे बदलले काय छान सजवळ दिसत अगदी घरच्या सारखाच की आहे. आई
1: काय रे
2: बघ ना, किती छान दिसतोय ना कपड का छान दिसत.
1: अरे राहुल, असं का बोलतोयस तू, बरा आहेस ना, ताप बीप तर नाही ना आला तुला. ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन.
2: ओके, कसे बरं बरं वाटलं माझ्या आईने. ए हा हा गाय झाला तो नाही. हा हा तो नाही बर का तो आता. हा त्याच्यात जे आहे ते याच्यात नाही बा, याच्यात जे आहे ते त्याच्यातच नव्हत. अतिशय जाऊ शकत नाही आणि तो इथे येऊ शकत नाही. मग तर तू इथं कस का एवढं लवकर, मला वाटलं पण नाही. हातो पण तो
1: राहुल
2: हातो नाही.
1: राहुल राहुल
2: आई, पण आई खर सांगू कस, त्याच्यातली मजा नाही याच्यातच नाही बघ. आकाश एकदम शेपक आणि बीएच काय
1: नाही.
2: काय माहिती काय जाणच नाही याच्यात.

0: ये कैसा शीशा
1: अको भाई कैसा ना रा
0: रंग जा
1: क्यों ना ला
0: आशा वो सुंदर वाता ता हवा हवा सा आशा प्याला प्याला बिल्ला
1: राहुल
0: आई
1: हाँ मुला सोबत गेला होतास बाहेर तू
0: विपिन म्हणाला होता विपिन
1: विपिन
0: तू फक्त यज्ञाची मग बघ यज्ञम
1: वाट
0: आणि तुला सांगतो आई खरंच बोलत असा सगळं टेन्शन धुवा धुवा होईल
1: धुवा धुवा हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया विपिन
0: विपिन शिरा अंजा ये चाया मिल जाए वही रात गुजर यह चाया
1: काय चाललंय राहुल तुझं फारच वाहवत चाललाय बघ तू कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे मुकाट्याने सांगा नाहीतर बाबांना फोन लावते बघ नाही नाही लावतेस थांब
2: I'm sorry, but the person you've called is not available. Please leave your message after the tone.
0: Baba, out of college.
1: अरे देवा हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर काय करू काय करू जाऊ दे मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी मेसेज टाकून ठेवते
3: आणि त्याला म्हणा लवकर ये घरी
1: हो हो अरे अरे अरे फोन फोन का काढून घेतलास माझ्या
0: हातातून
1: राहुल
0: अगं आई मेसेज बिसेज काही करू नकोस बाबांना कामात असतील ना ते घाबरून जातील की एकदम आणि मला काही झालेलं नाहीये बरं का मी अगदी एकदम ठणठणीत आहे एकदम चांगला आहे बघ
1: बाबांचं नाव काढल्यावर कसं आवाज बदललाय बघ काय रे कशाचा ठणठणीत रे
3: कशाचा चांगलाच रे
1: मगापासून बघतोय आम्ही दोघी काय बरळतोस काय तू
3: अडखळतोयस काय
1: डोळे बघ कसे तांबारले आणि काय
3: काय ते बिस्कटलेले केस
1: तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही
0: अग आई आणि आजी अग मी खरंच ओके आहे ग खरंच मी ओके आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये थांब मी येणं जरा जाऊन तोंड धुवून येतोय म्हणजे जरा चेहऱ्यावरचा मेकअप जाईल
1: मेकअप केलाय
0: हा आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मगाशी म्हणत होते डोळे सुजले बघ बटाट्यासारखे ते ग्लिसरीन टाकलं होतं डोळ्यात पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते सुजले होते ग आणि हे केस मी मुद्दामून ना विस्कटवले होते हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतंय मला काही झालंय का नाही ना
1: अगो बाई हे सगळं काय होत राहुल
0: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा
1: सांगा
0: अगं आजी हे मी नाटक करत होतो
1: नाटक
0: हो
1: ते कसलं
0: अगं पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत आणि राम गणेश गडकरींच नाटक एकच प्याला त्यातली माझी सुधाकराची भूमिका
1: अच्छा
0: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना
1: अगो बाई काय घाबरले होते मी माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं
3: अरे गधड्या ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना मग आमच्या तोंडचं पाणी का पळवतोच रे
0: अगं आजी पण मला पात्राचं बेअरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटटोप
1: बर
0: भूमिका जिवंत वाठवता आली पाहिजे ना म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका
3: पण हे फक्त नाटकापुरतच हे लक्षात घे नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचा तू
1: हो ना नाहीतर काय
0: कसं घेईन मी आजी तुझा विश्वास नाही होय माझ्यावर
3: तस नाही रे पण काळजी वाटते तुमचं वय हे असं अडनीड पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता सगळं करू शकतो तर हे का नाही

0: असं तुम्हाला वाटत असतं सदा ना कदा.
1: आणि एका गोटाने काय होणार,
0: एकच झुरका घेतला तर काय, त्यात काय फरक पडणार आहे. असं करत करत हे एक दोनात, दोन चारात, आणि असे अनेकात कधी होतात ते कळत नाही रे बाबा. व्यसन आधी पैसे खात, नंतर शरीर खात, आरोग्य खात, आणि कुटुंबाची शांतता खात रे.
2: अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिवापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की.
3: बरोबर.
2: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का? अरे एकदाच करून बघ या वाक्याने. आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फॅडही निघालाय नाही का आजकाल. मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेतत कधी कधी, अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण?
3: हो पाहिलीत ना.
2: मग लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात काही जण. आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत, असा विचार हे व्यसन करत नाही. चोर पावलांनी घरात शिरत, आधी मित्र बनत आणि मग मालक बनत. जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जात हे तुम्हालाही कळत नाही रे.
3: बरोबर आहे.
0: अगं रश्मी, संध्याकाळी आमच्या काळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची.
2: हो
0: अगो, त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते. लोकांना वाटत व्यसन म्हणजे मजा.
3: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये.
2: तिथे मात्र शिस्त आवर्जून पाळतात.
3: आणि दारू पिली की शिस्त बिघडते.
2: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे.
0: हा, मुलांना वाटत व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात. कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना यांनी. यांना काही कळत नाही का ग?
2: नाही ना, ते
0: पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की गाने असा आजार होऊ शकेल म्हणून.
2: पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बरं का.
0: अगं जागृती केली पण आजकालचे सगळे पोरं शिकलेलेत ना,
2: त्यांना
0: मग त्यांना वाचता येत नाही त्याच्यावर.
2: बरोबर.
0: हा, ज्याचं त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची.
3: म्हणूनच आजी तुला सांगू का, अगं आम्ही आहे ना आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ.
0: चांगलं केलं.
3: हो, नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग, पण माणसांनी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे.
2: बरोबर.
3: म्हणूनच म्हणतात ना
0: काय रे,
3: नशेला द्या नकार
2: आणि आनंदी जीवनाचा करा स्वीकार.
3: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
3: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलक फुलक.
4: हलक फुलक, हलक फुलक. कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आत्ताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.

0: मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती? बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हलाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्या पुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठानं यामध्येच स्त्रियांनी चूल आणि मूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या. आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ताक सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठंतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा, चळवळ निर्माण केलेली आहे. आणि या सर्व बाबींचे साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने हेरला आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणार

0: या पालकांना एक रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण पिढीला राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेले आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या विमुक्त शोषित वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील चौथी उत्तीर्ण होतील अशा शिक्षकांना त्यांनी पारितोषिक दिलेले आहेत पुरस्कार दिलेले आहेत त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
1: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
0: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि एक रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खर तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाही. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या काळात खूप प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळं मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा पाच मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक आर्य समाजी ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे या ठिकाणी या मुलींना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणं जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
1: मग शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाविषयक धोरणांचा आजच्या काळात कसा प्रभाव दिसून येतो जसं की महिला हक्क आणि सामाजिक सुधारणा याबद्दल काय सांगाल?
0: महिला हक्क आणि सामाजिक न्याय याचा जर विचार केला तर पुरातन काळापासून हे जे परिवर्तनाचे वेगवेगळे टप्पे आहेत

0: त्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्पेशली राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातील या सर्व महिला सबलीकरण, न्याय आणि हक्क यांचा जेव्हा विचार करतो, तेव्हा हा जो कालखंड होता हा स्त्रियांना गुलामगिरी टाकणारा आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्येच बंदिस्त ठेवणारा असा हा कालखंड होता. तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पितृसत्ताक समाज या सर्वांचा विचार करता स्त्री सबलीकरण, त्यांच्यामध्ये आत्मभान, स्वावलंबन या गोष्टी फारच दुरापास्त होते आणि एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर उभं होतं. साधारणतः त्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा जो प्रश्न होता तो फार गंभीर बनलेला होता, कारण पुरातन काळापासून चालत आलेली दास्य प्रवृत्ती, पती हाच परमेश्वर किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यावरती जे अन्याय, अत्याचार किंवा छळ होतो, तर या संदर्भात जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक न्यायाचा विचार येतो तर ही बाब अतिशय महत्वाची आहे की राजर्षी शाहू महाराजांनी एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे.
1: अच्छा.
0: आणि त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंधक कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे, अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे, निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे दोन चाकं आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची, त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका हे राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती. आणि सारथी, बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्राविण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन, स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात. आणि

0: अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह, बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली? बरं,
0: त्या काळामध्ये जरटकुमारी विवाह त्याचा परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता. खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात जाणवत होती आणि त्यात त्यांचं अज्ञान, वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव आणि एकंदर चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती, त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत. त्याला त्यांनी कायदेशीररित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचा पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता आणि म्हणून मग जोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला होता. पुनर्विवाह, विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून, तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत. त्या पद्धतीनं अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं, तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता. परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे, त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे, घोडसवारी असेल, त्याचबरोबर गाडी चालवणे, सारथ्य करणे, कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत. असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनवरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतली आड येणारी गोष्ट म्हणजे बाल संगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणा घर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर, शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणा घर सुरू केलेली होती आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे शोषित वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरीरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे विना मोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केली.

0: केली आहे की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानाने जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर, अगदीच.
1: मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला? बरं,
0: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशामध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती आणि वसाहतिक कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत. किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आहे. आणि त्यासाठी जात लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत, शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत. परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला होता.
1: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं? आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातून कोणती धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडणघडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडा बळींची संख्या बरीच आहे. आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीचं पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुषांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन सामाजिक समता स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं सन्मानपूर्वक जीवन परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
1: मॅडम, मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
0: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोगते.

0: होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी कलापूर म्हणून सुद्धा ओळखल्या जातं.
1: बरोबर.
0: आणि राजर्षी शाहू महाराजांनी कला, स्थापत्य, दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कला गुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक शेकडो कलाकार, चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. काळाच्या पुढची दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती. ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
1: मॅडम, आता जाता जाता शाहू महाराज जयंती निमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या तरुण वर्गानं लक्षात घेतली पाहिजे. आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचंच साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणानं लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बनवली पाहिजे. स्वच्छ आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
1: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. मैत्रिणीनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृती विषयी. त्यासाठी लागणारं साहित्य

घेतला आहे 4 आंबे, दूध अर्धी वाटी साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे अर्धा वाटी तुकडे. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. ह्या 3 आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध घालून ते मिक्सर मधून फिरवून घ्यावं. त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस अर्धा ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा. त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीम वर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा. काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं आहे तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ही निर्मिती होती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. दुपारचा एक वाजतोय.
1: कार्यक्रम खत्म होत आहे. ध्वनि तरंगों की ताल पर आप विविध भारती के संग हैं. थोड़ी ही देर में सुनिए सुरीला सफर.

0: आकाशवाणी मुंबई रश्मि पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे. वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक सिलिका समिटमध्ये AI तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी AI क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली. या परिषदेत सहभागी देशांनी AI युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम

निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत, त्या दृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPGचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकट काळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथे आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या.

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे. तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे, तर मोरोक्कोशी लढत नेदरलँड बरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथे काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17 षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडू 53 धावा केला, ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार 6:00 हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्या दुसरा आणि अंतिम टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: शांति से बोल रहे हैं, आइए सुनिए सदाबहार नगमे।
1: वो जब याद आए बहुत

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबा। हेलो सहेली।

0: इस मंगलवार सेल्यूलॉइड के सितारे हैं मशहूर शायर और गीतकार शकील आजमी।
1: मुश्किल हालात पैदा कर दिए थे अनुभव सिन्हा साहब।
2: नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरिता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली असून विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार आहे। जमीन कुणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल। अशा लाभार्थ्या महिलांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे। त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली। तसंच त्यानिमित्त

0: शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्या महिलांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजरा होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलद गती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृताच्या कुटुंबियांना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558
2: श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारणात मी दीपाली चुत्तर मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला शांता शेळके यांचं गीत. हा स्वर आहे उषा मंगेशकर यांचा आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं शांता शेळके यांचं गीत. हा स्वर होता उषा मंगेशकर यांचा आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर संशय कल्लोळ या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकणार आहोत. हा स्वर आहे वसंतराव देशपांडे यांचा, गीतरचना आहे गोविंद बल्लाळ देवल यांची आणि संगीत आहे वसंतराव देशपांडे यांचं.

0: श्रोतेहो, वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं संशय कल्लोळ या नाटकातलं हे नाट्यपद आपण ऐकलं. ही शब्दरचना होती गोविंद बल्लाळ देवल यांची. श्रोतेहो, ऐकूयात एक निवेदन. कर्मचारी भविष्य निधी संघटन अर्थात EPFO अहिल्यानगर यांच्याकडून सदस्य निवृत्तीवेतनधारक आणि कंपनी मालकांसाठी प्रत्येक महिन्यात निधी आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून आयोजित केलेला आहे. पत्ता: कल्पतरू एंटरप्राइजेस इंडिया, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर. ज्या सदस्य निवृत्तीवेतनधारक आणि कंपनी मालकांच्या भविष्य निधी संदर्भात माहितीसाठी आणि काही अडचणी असतील त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि संबंधित कागदपत्रे बरोबर आणावीत. निवेदन संपलं.
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेकीतून अजरामर झालेले अभिनेते राजकुमार.
2: हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं.
1: सुहाना सफर कार्यक्रमात शनिवारी सकाळी 10:30 वाजता ऐकूया अभिनेते राजकुमार यांच्याविषयी. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण ऐकू शकाल रात्री 9:30 वाजता 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोतेहो, तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम सुहाना सफर उद्या सकाळी 10:30 वाजता आणि रात्री 9:30 वाजता. मिक्स मसाला कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या

अहिल्या नगर केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शेवटचा मालुसरा या चित्रपटातलं हे गीत. हा स्वर आहे महेंद्र कपूर यांचा, गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार दत्ता डावजेकर.

श्रोतेहो दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं महेंद्र कपूर यांनी आणि हा चित्रपट होता शेवटचा मालुसरा. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अलिशा चिनॉय यांच्या स्वरातलं हे पॉप गीत. गीत आहे अलिशा चिनॉय आणि बिड्डू यांचं आणि संगीतकार आहेत बिड्डू.

अलिशा चिना यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते बिड्डू आणि हे गीत होतं अलिशा चिनॉय आणि बिड्डू यांचं. श्रोते हो, एक निवेदन आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. मिक्स मसाला कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत नुसरत फतेह अली खान यांनी गायलेली ही कव्वाली. ऐकूयात.

श्रोतो, नुसरत फतेह अली खान यांनी गायलेली ही कव्वाली आपण ऐकलीत आणि याबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतो, 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. विषय आहे हरवत चाललेली माणुसकी. सूत्रसंचालन केलंय कोमल पाटील यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

हॅलो, हाय, नमस्कार. 100° एकमेकांवरचे एफएम बँड आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील घेऊन आली आहे मनातल्या विषयांना स्पर्श करणारा कार्यक्रम युववाणी. मित्रांनो, आपण विज्ञान, तंत्रज्ञान, एआय, इंटरनेट आणि आधुनिक सुविधांच्या बाबतीत खूप पुढे गेलोत. जग जवळ आलंय असं आपण म्हणतो. एका क्लिकवर हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीशी आपण संवाद साधू शकतो. पण या सगळ्या प्रगतीच्या प्रवासात एक गोष्ट मात्र नकळत हरवत चालली आहे आणि ती म्हणजे माणुसकी. थोडा वेळ डोळे मिटा आणि विचार करा, आपल्या लहानपणीचं जग आणि आजचं जग यामध्ये किती मोठा फरक आहे. एक काळ होता जेव्हा घराचा दरवाजा दिवसभर उघडा असायचा. शेजारच्या घरातली माणसं ही नातेवाईकांपेक्षा काही कमी नव्हती. कोणाच्या घरी आनंदाचा प्रसंग असो किंवा दुःखाचा, सगळे एकत्र यायचे. आज मात्र प्रत्येक घराला मजबूत दरवाजे आहेत, सीसीटीव्ही आहेत, सुरक्षा व्यवस्था आहे. पण मनांच्या दारावर कुलूप लागलंय. आज आपण सुरक्षित आहोत पण जोडलेले नाही. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे पण एकमेकांसाठी वेळ नाही. हजारो मित्र सोशल मीडियावर आहेत पण मन मोकळं करण्यासाठी खरा मित्र शोधावा लागतोय. घरं मोठी झालीत पण संवेदना मात्र कमी झाल्या. खरंच आपण प्रगती करतोय की काहीतरी अमूल्य गमवत चाललोय. विज्ञानानं माणसाला चंद्रावर पोहोचवलं, इंटरनेटनं जगाला एका स्क्रीन मध्ये आणलं, एआयनं अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य केल्या. पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट महत्वाची मागे सोडली, ती म्हणजे माणूसपणा.

मित्रांनो, आज माणूस हा मशीनसारखा वेगानं काम करतोय, पण दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही आहे. आज आपल्याकडे महागडे मोबाईल्स आहेत, पण आपल्याजवळच्या लोकांशीच आपल्याला 10 मिनटं बोलायला वेळ नाही आहे. माणुसकी म्हणजे नेमकं काय? माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होणं, कोणाच्याही वेदनेसमोर आपलं मन हेलावणं, मदतीची अपेक्षा नसताना मदतीचा हात पुढं करणं, जात, धर्म, भाषा, आर्थिक स्थिती या पलीकडं जाऊन माणसाला माणूस म्हणून स्वीकारणं. माणुसकी म्हणजे फक्त दानधर्म नाही, तर माणुसकी म्हणजे एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीला धीर देणं, वृद्धांना आदर देणं, भुकेलेल्यांना अन्न देणं, निराश झालेल्या व्यक्तीला आशेचा किरण दाखवणं. आपण अनेकदा म्हणतो की जग बदललंय, पण प्रश्न असा आहे, जग बदललंय की माणसं बदलली आहेत? आज एखादा ॲक्सिडेंट झाला तर मदत करण्याऐवजी लोक मोबाईल काढतात. एखादी व्यक्ती रडत असली की तिच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यापेक्षा त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची घाई जास्त होते. लाईक्स आणि फॉलोअर्सच्या जगात भावना मागं चालल्या आहेत. हा बदल फक्त टेक्नॉलॉजीमुळे झाला का? तर नाही. यामागं वाढती स्पर्धा, स्वार्थी जीवनशैली, भौतिक सुखांचा हव्यास आणि स्वतःपुरतं जगण्याची जी मानसिकता आहे ना, ती सुद्धा कारणीभूत आहे. आज अनेकांना स्वतःचं यश महत्त्वाचं वाटतं, पण दुसऱ्याच्या संघर्षाची जाणीव राहत नाही. एक काळ असा होता की गावात एखाद्या घरात दुःख आलं की संपूर्ण गाव त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहायचं. लग्न समारंभ

असो किंवा संकटाचा प्रसंग, सगळे मिळून काम करायचे. आज शेजाऱ्यांचं नावही अनेकांना माहीत नसतं. एकाच इमारतीत राहणारी माणसं वर्षानुवर्ष एकमेकांशी बोलत नाहीत. आपण माणसांच्या गर्दीत राहतोय पण नात्यांच्या दुष्काळात जगतोय. आज रक्ताचीच नाती इतकी स्वार्थी झाली आहेत की रोज आपण त्यांचे रंग बदलताना पाहतो. एका न्यूजपेपरमध्ये आलेली घटना वाचली होती. एका वृद्ध व्यक्तीला रस्त्यावर चक्कर आली आणि ते पडले. शेकडो लोक त्या रस्त्यावरून गेले. काहींनी पाहिलं, काहींनी दुर्लक्ष केलं, काहींनी व्हिडिओ शूट केला, पण मदतीसाठी पुढे आले ते फक्त दोन तरुण. विचार करा, त्या वृद्ध व्यक्तीला त्या दिवशी डॉक्टरांपेक्षा आधी माणुसकीची गरज होती.

मित्रांनो, आज वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये. ज्या आईवडिलांनी आयुष्यभर मुलांसाठी संघर्ष केला त्याच आईवडिलांना वृद्ध काळात एकटेपणाची शिक्षा भोगावी लागते. हे चित्र फक्त दुःखद नाही तर चिंताजनक आहे. कारण ज्या समाजात वडीलधाऱ्यांना सन्मान मिळत नाही त्या समाजाची नैतिक मूल्य कमकुवत होत जातात. आज आपण यशाच्या मागे धावतोय. करिअर, पैसा, प्रतिष्ठा, स्पर्धा हे सगळं महत्त्वाचं आहे, पण या धावपळीत आपण कोणाला तरी मागे टाकतोय. कधीकधी आपल्याच माणसांना, आपल्याच नात्यांना, आपल्याच भावनांना. आज मानसिक तणाव, नैराश्य आणि एकटेपणाच्या समस्या या खूप वाढताना दिसत आहेत. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला आर्थिक मदतीपेक्षा भावनिक आधाराची गरज जास्त असते. एखाद्याचं फक्त शांतपणे ऐकून घेणं ही सुद्धा खूप मोठी माणुसकी आहे. आज अनेक घरांमध्ये चार माणसं राहतात पण चार मनं एकमेकांपासून खूप दूर असतात. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे पण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायला सुद्धा वेळ नाही आहे. ही फक्त समस्या नाही आहे तर हा आहे माणुसकीच्या ऱ्हासाचा इशारा. आज मानसिक नैराश्य आणि एकटेपणाचं प्रमाण इतकं वाढलं की अनेक लोक गर्दीत असूनही एकटेत, कारण त्यांना ऐकून घेणारं कोणी नाही आहे, त्यांना समजून घेणारं कोणी नाही आहे. कधीकधी एखाद्या व्यक्तीला लाखो रुपयांची गरज नसते, गरज असते ती फक्त एका प्रेमळ शब्दाची, एका विश्वासाच्या स्पर्शाची आणि एका आधाराच्या खांद्याची. कोरोना महामारीच्या काळात आपण सगळ्यांनीच माणुसकीची दोन रूपं पाहिली. काही ठिकाणी लोकांनी औषधं, ऑक्सिजन आणि बेड्सचा काळा बाजार केला, पण दुसरीकडं अनेक स्वयंसेवक, डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीसाठी उभे राहिले. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की माणुसकी अजून संपलेली नाही आहे, ती अजूनही जिवंत आहे, फक्त तिला जागा करण्याची गरज आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रानं आपल्याला माणुसकीचे अनेक धडे दिलेत. संत तुकाराम म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या चार ओळींमध्ये संपूर्ण माणुसकीचं तत्वज्ञान सामावलंय. दुःखी माणसाला आपलंसं करणं म्हणजेच खरी मानवता. साने गुरुजींनी आयुष्यभर प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी सांगितलं होतं की जगाला सगळ्यात जास्त प्रेमाची गरज आहे, आणि आजही ही गोष्ट तितकीच खरी वाटते.

मित्रांनो, प्रश्न असा आहे की ही हरवत चाललेली माणुसकी परत आणायची कशी? यासाठी मोठमोठ्या चळवळींची गरज नाहीये, तर छोट्या छोट्या कृती सुद्धा पुरेशा आहेत. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तक देणं, भुकेल्याला अन्न देणं, रक्तदान करणं, वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करणं, एखाद्याला प्रोत्साहनाचे दोन शब्द बोलणं, हीच खरी माणुसकी आहे. आपण सोशल मीडियावर हजारो पोस्ट शेअर करतो, पण एखाद्या मित्राची विचारपूस करण्यासाठी 2 मिनिटं देऊ शकतो का? आपण जग बदलण्याच्या गोष्टी करतो, पण स्वतःच्या वागण्यात थोडासा बदल करू शकतो का? कारण समाज बदलायचा असेल तर सुरुवात ही स्वतःपासूनच करावी लागते. माणुसकी ही कोणत्याही धर्माची, जातीची किंवा देशाची मक्तेदारी नाही. ती प्रत्येकाच्या हृदयात असते, गरज असते ती फक्त तिला जाग करण्याची. आज आपण ठरवलं तर उद्याचा समाज हा जास्त संवेदनशील, प्रेमळ आणि जास्त मानवी बनवू शकतो. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की टेक्नॉलॉजीनं आपलं जग जिंकलं असेल, पण मन जिंकण्याची जी ताकद आहे ती फक्त अजूनही माणुसकीतच आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा हे सगळं एका मर्यादेपर्यंत साथ देईल, पण आयुष्याच्या शेवटी लोकांना आठवतात त्या आपल्या कृती, आपलं प्रेम आणि आपली माणुसकी. चला तर मग कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणूया. माणूस म्हणून जन्माला आलो आहोत तर माणुसकी जपूया, कारण माणुसकी जिवंत असेल तरच माणूस जिवंत राहील.

त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

सो यात सुंदर अशा नोटसह आजच्या कार्यक्रमात आपण थांबूया इथंच. पण हो, तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला नक्की नक्की कळवा. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की भेट द्या. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया स्नेहांकित या आमच्या कार्यक्रमात पत्रांद्वारे किंवा ईमेलद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे duty room ahilyanagar@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. तोपर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.

श्रोतेहो, आताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकलात. आजचा विषय होता हरवत चाललेली माणुसकी. सूत्रसंचालन केलं कोमल पाटील हिनं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोतेहो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:01 झालाय. आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला बॉर्डर

वाहिनीच्या अहिल्या नगर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:01 झालाय. आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला बॉर्डर या चित्रपटातलं हरिहरन यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं बॉर्डर या चित्रपटातलं हे गीत. हे गीत गायलं होतं हरिहरन यांनी. गीतकार होते जावेद अख्तर आणि संगीतकार अन्नू मलिक.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर दुल्हे राजा चित्रपटातलं हे शीर्षक गीत आपण ऐकणार आहोत. गायला आहे अनुराधा पौडवाल आणि विनोद राठोड यांनी, तर संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि गीतकार आहेत समीर.

0: श्रोत्यो, हे गीत होतं मस्त या चित्रपटातलं. गायक कलाकार होते सोनू निगम, नितीन रायकवार आणि साधना सरगम. गीत आणि संगीत होतं संदीप चौटा यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: ओ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
3: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
4: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
3: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत नक्षा या चित्रपटातलं हे गीत. गायला आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी, तर संगीतकार आहेत प्रीतम.

0: श्रोतो, नक्षा या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं सोनू निगम, श्रेया घोषाल यांनी. संगीतकार होते प्रीतम. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: श्रोतो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे.

0: हॉस्पिटल मानसिक आरोग्य जपा आनंदी जीवन जगा. भीती चिडचिड उदासीनता मायग्रेन फिट्स वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र भारत गॅस शेजारी नेवासा रोड श्रीरामपूर. संपर्क 89999 84 165.
1: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
2: मार्गदर्शन पर विशेष मालिका
1: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स
2: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
1: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
2: सकाळी 9:15.
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे NPS संचय काय?
3: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
5: श्रोतो, ऐकूयात काही निवेदन. कर्मचारी भविष्य निधी संघटन अर्थात EPFO अहिल्यानगर यांच्याकडून सदस्य निवृत्तीवेतनधारक आणि कंपनी मालकांसाठी प्रत्येक महिन्यात निधी आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आयोजित केलेला आहे. पत्ता कल्पतरू एंटरप्राइजेस इंडिया, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर 414003. ज्या सदस्य निवृत्तीवेतनधारक आणि कंपनी मालकांच्या भविष्य निधी संदर्भात माहितीसाठी आणि काही अडचणी असतील त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि संबंधित कागदपत्रे बरोबर आणावीत. निवेदन संपलं. आणखीन एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.
6: श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेकीतून अजरामर झालेले अभिनेते राजकुमार.
7: हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं.
6: सुहाना सफर कार्यक्रमात शनिवारी सकाळी 10:30 ऐकूया अभिनेते राजकुमार यांच्या विषयी. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण ऐकू शकाल रात्री 9:30 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे दीपाली चुत्तर. जाणून घेणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 ऐकूयात काही गझल. विधिमंडळ समालोचन 7:15 मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. यामध्ये सुरुवातीला शेवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट पारगाव भातोडे इथले प्रगतशील शेतकरी महेश ज्ञानेश्वर शिंदे यांची मुलाखत आणि त्यानंतर गवार पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभाग अखिल भारतीय समन्वित भाजीपाला पिके संशोधन प्रकल्पाच्या कृषी सहाय्यक माधुरी अवताडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचा

सादर करते सुदाम बटुळे. मिश्र संगीत आपण ऐकू शकाल रात्री 8:15 वाजता, सुगम संगीत 8:35. श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड आज रात्री 9 वाजता. रात्री 9:30 वाजता लोकनाट्य दोष कुणाचा, सादर करते शाहीर हुसेन मुसा पिंजारी आणि सहकारी. रात्री 10:00 वाजता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. श्रोते हो, असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊयात उद्या शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:51. 6:05 मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. दिनविशेष 6:25. 6:30 वाजता चिंतन, लेखक पुंडलिक गवंडी. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात शेतकऱ्यांचा मित्र गांडूळ याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरडणकर यांनी केलेली बातचीत. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी दिलेली माहिती. मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55. संकलक भागा वरखडे. आजचा सुविचार आपण ऐकू शकाल 7:00. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:45 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. सुगम संगीत 8:20. 8:40 व्यक्तिवेध या कार्यक्रमात संगीत तज्ज्ञ प्रभाकर सूर्यपुजारी यांची रेखा शेळटे यांनी घेतलेली मुलाखत. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी 9:00. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे ही कार्यक्रम मालिका. यामध्ये उद्या श्रीयुत मनोहर आणेकर यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 आणि 1:05 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. हिंदी चित्रपट संगीत 10:00. 10:30 सुहाना सफर हा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांविषयी कार्यक्रम. उद्याचा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेते राजकुमार यांच्यावर. संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. मराठी चित्रपट संगीत 11:00 आणि 6:00. 11:15 आपली गाणी. मिश्र संगीत 11:30. 12:15 लोकसंगीत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1:15 मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन केलंय श्रेयस लहामगे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात नवनाथ सोपान गंगावणे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदी कपण ऐकू शकाल. श्रोतेहो, 7:07 साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी 7:30. यामध्ये सुरुवातीला दुधातील आणि त्यावर परिणाम करणाऱ्या बाबी याविषयी कृषी महाविद्यालय लोणी तालुका संगमनेर इथल्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर दीपाली तांबे यांची मुलाखत आणि त्यानंतर गांडूळ खत निर्मिती याविषयी सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव तालुका कर्जत इथले मृदा आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सागर बाबासाहेब खराडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 व्यक्तिवेध या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सुगम संगीत 8:35. रात्री 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. रात्री 9:30 सुहाना सफर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संकलन आणि निवेदन आहे ऐश्वर्या ढवळीकर यांचं. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभर

0: प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता संध्याकाळचे 6:41 झाली आहेत. ऐकणार आहोत काही गझल थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
0: श्रोतो, कार्यक्रमात सुरुवातीला भूपिंदर सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही गझल ऐकूयात.

श्रोते हो, भूपिंदर सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही गझल आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बेगम अख्तर यांनी गायलेली ही गझल. ही शब्दरचना आहे अली अहमद जलेली यांची.

श्रोतो, हा स्वर होता बेगम अख्तर यांचा आणि ही शब्दरचना होती अली अहमद जलेली यांची. आपण ऐकत आहात काही गजल आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली साबीर दत्त यांची गजल.

श्रोतो, साबीर दत्त यांची ही गझल आपण ऐकलीत. गायली आणि संगीतबद्ध केली होती जगजीत सिंग यांनी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्त्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान दोन वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन

0: और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है।
1: अंमली पदार्थांचा भिळका हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,90,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे म्हणाले. NDPS कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आत्तापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1,124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
2: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
1: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य, शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
2: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केली. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत पोहोचत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता MPSC एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेची पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी MPSC ने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
1: दोन किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही लोक आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला T20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्व परीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी

0: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलेरा थोडंसं विदर्भाच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
0: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
1: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शनने याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियड मध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो की पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्या सोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरं त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरा आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता, कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंग ड्यूटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया, डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया, डिसेंट्री म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पीत राहणं. इव्हन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पित असतील तर अंगावरचं दूध आईनी सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पित असतील तर मग त्यांच्यासोबत ORS, इतर नळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो

0: औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
1: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?
0: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर, म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठे असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंग मध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजू छोटे बहुत नाले वाहत आहे अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही, ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील प्रिन्सिपल असतील यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो, त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे त्यांच्या शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
0: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतःपुरत काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं प्युराझोलिडीन असेल, ओ आर एस असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरोसिस, याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जे प्रायमरी औषध आहे, ओ आर एस पावडर आहे, हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फीवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून स्टेट लेवल स्कोरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा, मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
1: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या आजाराला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा

0: पावसाळ्यात होणारे आजार नव्हे तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो तो जर आपण वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

श्रोतेहो प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार.
1: आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी अक्षता अन्नदाते,
0: मी सोमनाथ कांटके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत.
1: आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ, शके 1948 म्हणजेच 26 जून 2026. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडनं प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील हवामान अंशतः ढगाळ राहील. तर हा होता हवामानाचा अंदाज. शेतकरी बंधू भगिनींनो, शेवगा हे कमी खर्चात आणि कमी पाण्यात चांगलं उत्पादन देणारं बहुउपयोगी असं पीक आहे. योग्य जातींची निवड, जमिनीची पूर्व मशागत, संतुलित खत व्यवस्थापन आणि वेळेवर सिंचन यामुळं दर्जेदार उत्पादन मिळतं. शेवग्याच्या शेंगा, पानं आणि बियांना देशांतर्गत तसंच निर्यात बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

0: आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर शेवगा लागवड आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी खूप फायदेशीर आणि उत्पन्न वाढीचं साधन ठरू शकतं. चला तर याविषयी अधिक जाणून घेऊया आपल्या मुलाखतीमधून. ऐकूयात शेवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट पारगाव भातोडे इथले प्रगतशील शेतकरी महेश शिंदे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महेशजी नमस्कार, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार
1: महेशजी. शेवगा म्हटलं की आपल्या बांधावरती येणारं कुठंतरी एखादं झाड आहे आणि याचं उत्पन्न आपण आहे ते किरकोळ गावामध्ये आपण विकून असं शेवग्याची साधारण पहिले शेती केली जात होती. आता आपण शेवग्याचा बाग उभा केलेला आहे, शेवगा लागवड आपण मोठ्या प्रमाणात केलेली आहे. किती क्षेत्र आपण शेवग्याखाली सध्या घेतलेलं आहे, आपलं पारगाव गाव कसं आहे, सुरुवातीला याविषयी काय सांगाल?
2: तसं पाहिलं तर आमचं गाव हे फार ऐतिहासिक गाव आहे. शहाजीराजांची पहिली लढाई ही पारगावमध्ये झाली. पारगाव हे गाव तिन्ही बाजूनी पाणी आणि मध्ये गाव असं वसलेलं गाव आहे. गावातील पूर्ण ऐतिहासिक गाव म्हणजे प्रत्येक बाजूला काटकोनात घर आणि रस्ते, तुम्हाला असं कुठंच एका बाजूला घर किंवा असं दिसणार नाही, म्हणजे एक वसवलेलं गाव अशा पद्धतीने. मी माझं शिक्षण तसं पदवीधर झालेलं आहे आणि हे करता करता मी पहिल्या सुरुवातीला मी एका कंपनीत जॉब करत होतो, परंतु कोरोनाच्या काळात कंपनी बंद झाल्यानंतर गावाकडे आल्यानंतर काय करायचं हा प्रश्न पहिला निर्माण झाला. मग पारंपरिक शेती करताना थोडंसं आधुनिक पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे या पद्धतीने मी शेवगाव संदर्भात थोडंसं संशोधन केलं. त्या संदर्भात मला माहिती मिळाली, मी त्याचा एक वर्षभर अभ्यास केला आणि नंतर शेवगा लागवड करण्याची निर्णय घेतला.
1: नक्कीच, म्हणजे पारंपरिक शेती पिकांना पर्याय आपण शोधत होता, त्याच्यातून शेवगा आपल्या दृष्टीपथात आला, त्याचा आपण थोडा अभ्यास केला आणि याच्यातून आपल्या शेतामध्ये शेवगा यशस्वी होऊ शकतो आणि असं पाहिल्यानंतर आपण शेवगा पिकाकडे वळालात. आपल्या शेवगा पिकासाठी साधारण आता जमीन कशी लागती, हवामान कसं लागतं आणि मग शेवग्याच्या काही जाती आहेत का, आपण कोणत्या जातीची लागवड केली, काय सांगाल?
2: तसं पाहिलं तर सर्वप्रथम ते शेवगा लागवडीसाठी जमीन थोडी निचराची जमीन पाहिजे असते, कारण चांगली जमीन जर असली तर त्यामध्ये पाणी ओलावा धरून धरण्याची शक्यता जास्त आहे आणि शेवगा हे पिकाला पाणी हे जास्त प्रमाणात अजिबात चालत नाही, त्याच्यामध्ये खडकाळ निचरा होणारी जमीन याच्यासाठी नक्कीच चांगली. आणि शेवग्याच्या पाहिलं तर शेवग्याच्या बऱ्याचशा जाती आहेत, व्हरायटी आहेत. सुरुवातीच्या काळात आपला गावरान शेवगा असायचा, परंतु गावरान शेवगा ठराविक काळ चालतो. आता त्यासाठी नवीन संशोधन तंत्रज्ञान आल्यानंतर त्यामध्ये ओडिशी जात, कोईमतूर जात, रोहित वन, पिके वन, जापना अशा वेगवेगळ्या जाती आहेत. परंतु आपल्या जमिनीच्या किंवा आपल्या क्षेत्राला जे योग्य असन अशा पद्धतीने आपल्या भागात शक्यतो ओडिशी ही चांगली जाती आहे सध्या, त्या जातीचा शक्यतो जास्त आहे. केला तर लांब शेंग होती आणि शेंगाची व्हरायटी क्वालिटी पण चांगली, मार्केटला तो जास्त प्रमाणात चालतो.
1: नक्कीच, अनेक जाती या शेवग्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये साधारण हलकी ते पाण्याचा चांगला निचरा होणारी मुरमाड जमीन असेल तर जास्त योग्य असते, त्याच्यातून आपण ओडिसी जातीची आपण निवड केलीत. आता लागवड करताना साधारण शेवग्याची कशा पद्धतीने केली जाते?
2: शेवग्याची शक्यतो लागवड जून जुलै किंवा डिसेंबर जानेवारी या महिन्यात केली जाते. त्याचं कारण की त्याच काळात जी लागवड होती त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते, त्या झाडाची नॅचरल किंवा नैसर्गिक पद्धतीने झाडाची लागवड वाढ होते. आणि शेवगा पीक असं आहे की याचं शक्यतो रोप न लावलेलं चांगलं, कारण शेवगा हे वाऱ्याने पाऊस वादळ आलं की सर्वात प्रथम पडणारं झाड आहे, त्याच्यामुळे याची लागवड करताना बियाणापासून सुरुवात करायची. आता बियाणे लागवड करताना सर्वप्रथम लागवड जून जुलैमध्ये करायची, त्यामध्ये चांगल्या पद्धतीने नांगरण करणे, नांगरट दोनदा केल्यानंतर त्यामध्ये रोट्या पद्धतीने पूर्ण माती जे ढेकळ आहेत ती एकदम सपाट करून घेणे, त्यानंतर केल्यानंतर त्याला रोटा झाल्यानंतर त्याला आपण बेसल डोस किंवा शेणखताने ते भरून घेणं, त्याला चांगल्या पद्धतीने बेड करणं, शक्यतो बेड केल्याचं फायदेशीर राहतं, कारण बेड केल्यानंतर त्यामध्ये जे तणनाशक गवत हे उगत नाही, त्याच्यामुळं शक्यतो शेणखत आणि ते केलं बेसल डोस आणि ठिबक आणि मल्चिंग जर केलं तर त्यामध्ये पुढं जे होणारा खर्च आहे मजुराचा तो आपला खर्च वाचतो.
1: नक्कीच. आता शेवगा लागवड केल्यानंतर किती वर्षापर्यंत याची साधन जोपासना करावी लागते आणि नंतर फळधारणा सुरू होते?
2: शक्यतो याला सेंद्रिय खत आणि जे गावाकडचं शेणखत हेच शक्यतो जेवढं जास्त

0: जास्त आपण टाकतो ते चांगल्या पद्धतीने याला लागू होतं. शेवग्याची लागवड करताना शक्यतो जमीन पाहून अंतर आहे ना सरासरी 12x7 किंवा 14x7 पण घेतात, काही 10x7 पण घेतात, जशी जमीन असेल त्या पद्धतीने घेतात. 12x7 किंवा 10x7 जर घेतलं तर एकरी सरासरी 600-700 झाडं एकरी त्यामध्ये बसतात. आणि अंतर दोन्ही ठेवून त्यामध्ये दोन झाडाच्या मध्ये सरासरी एका झाडाला सुरुवातीला लहान असताना अर्ध गमिल शेणखत जरी टाकलं प्रत्येक झाडाच्या खाली किंवा बेसल डोस करून त्याचं बेड बनवले तर ते त्याच्यासाठी निश्चित फायदेशीर ठरतं. त्याच्यानंतर पुढं काही त्याला जास्त टाकायची गरज पडत नाही मग. आणि खत व्यवस्थापन, पाण्याची जमीन असेल तर त्याला खत जास्त प्रमाणात नाही टाकलं किंवा तरी चालतं. आणि शेवगा या पिकाला मुळात पाणीच कमी लागतं, जास्त पाण्यात शेवगा चालत नाही कारण त्याला मग पुढं मागे आजार होतात, खोडकिडा, उन्नी, बुरशी हा प्रकार जास्त होतो.
1: नक्की जास्त पाणी दिलं तर खोडकिडा, उन्नी, बुरशी यासारखे आजार त्याला होतात. साधारण इतरही काही रोग किडी याच्यामध्ये आणखीन काही येतात का सर्वसाधारणपणे? आणि मग आपण त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतो? याच्यामध्ये एकात्मिक कीड नियंत्रण आपण काही करतो का? काय सांगाल?
0: शक्यतो शेवगा ह्या पिकाला जास्त मोठाले औषधं किंवा हे टाकण्याची शक्यतो गरज पडत नाही. शेवगा हे ग्रामीण पीक असल्यामुळं याला नॉर्मल आपण जे कीटकनाशक, बुरशीनाशक हे औषधं मारतो शक्यतो त्याच औषधं मारले गेले पाहिजे. त्याला निंबोळी अर्क, त्याची कडुनिंबाचा पाला निंबोळी आहे त्या माध्यमातून त्याला जास्त रोग किंवा होत नाही. शक्यतो शेवग्याच्या झाडाच्या कडाने जर बाबळीचे किंवा इतर मोठमोठालेले आंब्याचे किंवा ज्याचे झाडं जर असले तर त्याच्यावर मधमाशी येते, मग ते मधमाशी परागकण तयार करते. त्याच्यामुळे शेवग्याच्या झाडाने शक्यतो मोहळ किंवा अशा पद्धतीने जर असले तर त्याचं निश्चित त्याच्यामुळं परागकण जास्त येतात आणि शेवग्याला फुलं पण जास्त येतात. सरासरी लावल्यानंतर 1.5 फुटाचं झाड झालं किंवा 3 फुटाचं झाड झालं की त्याला छाटणी करतात. छाटणी केल्याच्या नंतर त्याला फुटवे जास्त फुटवात, पण दर 2.5 महिन्यांनी आपलं 2.5 फुटाचं किंवा 3 फुटाचं झालं का छाटणी करायची असते. सरासरी जून जुलैला झाड लावल्यानंतर डिसेंबर जानेवारीमध्ये त्याची फळणारणा सुरू होते, शेवगा चालू होतो. शेवगा चालू झाल्यानंतर सरासरी 6 महिने शेवगा चालतो. 6 महिने शेवगा चालतो म्हणजे सरासरी 20 रुपये बाजारापासून 300-400 रुपयापर्यंत बाजार मिळतो.
1: नक्कीच. आता नगरच्या बाजारपेठेपेक्षा बाहेरच्या बाजारामध्ये सुद्धा शेवग्याची भरपूर मागणी आहे. आपण काही बाहेर कुठे पाठवतो का शेवगा आणि त्याच्यासाठी मग विक्री व्यवस्थापन कसं करतो?
0: सुरुवातीला शक्यतो शेवगा जास्त प्रमाणात निघाला तर बाहेर पाठवायला आपल्याला परवडतो, पण थोड्या प्रमाणात जर निघत असेल मग त्याला सामूहिक पद्धतीने शेती जर केली तर संकरी 1-2-3 शेतकरी जर घेतला तर पुन्हा नाशिक, वाशी अशा ठिकाणी त्याला चांगल्या पद्धतीने मार्केट मिळतं. सरासरी शेवगा 20-30 रुपये किलो जरी विकला गेला तरी शेवगा निश्चित फायदेशीर होतो. सरासरी एका एकरमध्ये 700 झाडं जरी बसले तर 10-12 टन वार्षिक उत्पन्न जरी झालं तरी सरासरी 3-5 लाख रुपये आपलं वार्षिक उत्पन्न होतं. आणि शेवगा हे पीक एकदा लावलं ना तर सरासरी 10-12 वर्ष टिकतो.
1: नक्कीच. नाशिक बाजार असेल किंवा वाशी बाजार असेल अशा बाजारात आपण तो पाठवतो, तिथून जास्त प्रमाणामध्ये भाव मिळण्याची आपल्याला अपेक्षा असते. दरवर्षी असं म्हणतात की शेवग्याचं व्यवस्थापन काही करावं लागतं, त्याच्या काही फांद्या छाटाव्या लागतात, त्याचं प्रोनिंग करावं लागतं, त्याच्यामध्ये छाटण्या कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, कसं व्यवस्थापन करता, कधी ही छाटणी करणं गरजेचं आहे, कसं व्यवस्थापन करता?
0: सरासरी जूनमध्ये शेवगा लावल्यानंतर आपण शेवगा 2.5-3 फुटाचा झाला की त्याची प्रथम पहिली छाटणी करतात. ती छाटणी केल्यानंतर त्याला छाटणी केल्याच्या नंतर परत 2.5-3 फुटानंतर जसा वाढन तशी त्याची छाटणी करत राहतात. सरासरी जूनला लावल्यानंतर डिसेंबर जानेवारीमध्ये आपला शेवगा चालू होतो. सरासरी जानेवारीमध्ये शेवगा चालू झाल्यानंतर हा जून जुलैपर्यंत शेवगा आपला चालतो. म्हणजे जून जुलैमध्ये आपलं ज्यावेळेस पावसाचं सुरू होतं वातावरण त्यावेळेस परत एकदा जमिनीच्या मुळापासून म्हणजे जमिनीपासून वर 2.5 फूट परत एकदा छाटून घ्यायचा. छाटून घेतला का त्याच्यानंतर त्याच्या फांद्या वगैरे त्या सगळ्या मधी टाकायच्या. मधी म्हणजे शक्यतो डिकंपोस्ट केलं का त्याच्या फांद्याचं परत खत तयार होतं. मग ते खत तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये रोटा किंवा इतर पुढच्या वर्षीची जी मेहनत करायची ती मेहनत करायची. बाकी त्याच्यामध्ये जास्त म्हणजे व्यवस्थापन म्हणण्याजोगं कमी मजुरात चालणारं उत्पन्न आणि कमी मजुरात जास्त पैसा देणारं पीक म्हणलं तरी शेवगा वावगं ठरणार.
1: कमी मेहनतीमध्ये

0: किंवा कमी श्रमांमध्ये शाश्वत असं उत्पन्न आपण शेवग्यापासून घेतो आहोत. जे शेतकरी बांधव आपल्या शेती पिकांना काही पर्याय देऊ इच्छितात किंवा शेवगा लागवडीचा विचार करत आहेत, त्यांना तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगाल, काय सल्ला द्याल?
1: शक्यतो पारंपरिक, आता प्रत्येक गावोगाव आणि प्रत्येक आपल्या अहमदनगर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात झालं आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असं झालं आहे की एक उत्पन्न केलं का बरेचसे कांदा आणि सोयाबीन हेच पिकं केले जातात. याला पर्याय आणि वेगळ्या पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे. आणि शेवगा हे असं पीक आहे की प्रत्येक आजाराला लागू पडतं. आता आम्ही बऱ्याचशा पद्धतीने शेवगा घेऊन जातो ना, तर हा शेवगा आता मार्केटमध्ये किंवा हॉटेलला शेवगा हंडी स्पेशल झालेली आहे. त्याच्यामुळं शेवगा हा गेला गेला आपल्या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतात आणि वेगवेगळ्या आजारावर पण चालतं कमी पैशात. आणि नवीन काहीतरी होतकरू तरुणांना आणि शेतकऱ्यांना करण्यासाठी याच्यात खूप मोठा वाव आहे. त्याच्यामध्ये शेवग्याच्या पाल्यापासून औषधं तयार होतात, पावडर तयार होते. शेवगा वेगवेगळ्या पद्धतींच्या प्रत्येक आजारावर शेवगा चालतो, असं एकमेव साधन आहे. त्याच्यामुळे शेवगा जास्तीत जास्त त्यांनी केला आणि शेवगा कितीही केला तरी शेवगा पुरत नाही. आत्ता फॉरेनला एक्सपोर्टसुद्धा शेवगा होतो.
0: नक्कीच अत्यंत आरोग्यपूर्ण आणि उपयोगी, त्याचबरोबर आहाराची परिपूर्णता आणणारा आणि आवडीची भाजी असणारा असा हा शेवगा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने यशस्वी होतो आहे. अनेक शेतकरी बांधव या शेवगा लागवडीकडे वळत आहेत. आपल्यालाही जर महेश शिंदे यांचा अनुभव काही जाणून घ्यायचा असेल, त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 99-75-14-84-99. पुन्हा एकदा 99-75-14-84-99. महेशजी, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण आपला अनुभव सांगितलात, काही मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बंधू यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण शेवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट पारगाव भातोडे इथले प्रगतशील शेतकरी महेश शिंदे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती. यानंतर आनंद घेऊया एका गीताचा.

शेतकरी बंधू भगिनींनो, गवार हे पीक हलक्या ते मध्यम जमिनीत चांगलं उत्पादन देणारं आणि महत्त्वाचं नगदी पीक आहे. योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, संतुलित खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यामुळे उत्पादनात वाढ होते. गवार या पिकाला भाजीपाला, पशुखाद्य त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्येही मोठी मागणी असल्यानं त्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो. आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर गवार पीक आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी नक्की फायदेशीर ठरेल. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया आपल्या पुढच्या मुलाखतीमधून. ऐकूयात गवार पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला पिके संशोधन प्रकल्पाच्या कृषी सहायिका माधुरी अवताडे यांची संतोष मते

0: घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: सर नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, विविध भाजीपाला पिकं जी आहेत, या भाजीपाला पिकांमध्ये आपल्याला संधी दिसत असतात आणि तशाच पद्धतीची संधी गवार पिकामध्ये आहे. पुढे अनेक फायदे आहे, भाजीच्या व्यतिरिक्त इतर फायदे आहेत आणि त्याला जर का आपण एक सातत्य ठेवलं तर चांगला भावही आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतो. तर हेच गवार लागवड तंत्रज्ञान आपल्याला समजून घ्यायचं आहे. मॅडम, सगळ्यात सुरुवातीला विचारायचं की गवार लागवडीला महाराष्ट्रामध्ये वाव आहे का आणि गवारीचा उपयोग प्रामुख्यानं कशासाठी केला जातो?
2: निश्चित सर, जसं की आपल्याला माहीतच आहे, गवार हे एक आपल्याकडे महत्त्वाचं शेंगवर्गीय भाजीपाला पीक आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात तर या पिका आपल्याकडे ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय आहे हे पीक. म्हणून महाराष्ट्रात भरपूर वाव आहे आपल्याला या पिकाच्या लागवडीसाठी. या पिकाच्या कोवळ्या शेंगांचा पण भाजीसाठी वापर करतो. गवार तसं पाहिलं तर हे बहुउपयोगी परंतु दुर्लक्षित असं महत्त्वाचं भाजीपाला पीक आपल्याला म्हणता येईल. या पिकाचा वापर आपण हिरव्या शेंगांसाठी म्हणजे लागवड करू शकतो, तसेच जनावरांचे खाद्य तयार करण्यासाठी, त्यानंतर हिरवळीचे खत तयार करण्यासाठी, आणि आता आपल्याकडे प्रामुख्याने याचं जास्त गवार गम तयार करण्यासाठी या पिकाचा वापर करण्याची पद्धत आता एक सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात पण बऱ्यापैकी आता आपले शेतकरी वर्ग उद्देशासाठी गवारची लागवड करत आहे.
1: आता गवार पिकाच्या सुधारित जाती कोणकोणत्या आहेत आणि गवार पिकाच्या लागवडीसाठी जमीन आणि हवामान हे कशा प्रकारचं असायला हवं याविषयी सांगा.
2: सुरुवातीला आपल्याला गवार पिकाची लागवड करायची ठरलं तर जमीन महत्त्वाची आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात आपण कोरडवाहू भागात हे पीक येत असल्यामुळे यासाठी आपण हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीची निवड करतो. प्रामुख्याने जमीन ही उत्तम निचऱ्याची असणे आवश्यक आहे. यानंतर या पिकाच्या वाढीसाठी हवामान सांगायचं झालं तर जास्त काळ सूर्यप्रकाश आणि फुले येण्यासाठी कमी काळ सूर्यप्रकाश असा या पिकाच्या वाढीसाठी हवामानाची आवश्यकता असते. साधारणपणे 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी मानवते. परंतु उष्ण आणि दमट हवामानात या पिकाच्या झाडांची वाढ चांगली होत असल्यामुळे आपण उन्हाळ्यात त्यानंतर खरीप अशा दोन्ही हंगामात आपण या पिकाच्या लागवडीची शिफारस करत असतो. पावसाळ्यात एक खरीप हंगामात काय होतं, फुलोराच्या काळात जोराचा पाऊस जर सारखा चालू राहिला तर फक्त फुलगळीचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला ती एक काळजी घ्यावी लागते हवामानाच्या बाबतीत. यानंतर या पिकाच्या जातींबाबत सांगायचं ठरलं तर गवारीच्या सुधारित जातींची लागवड ही प्रामुख्याने भाजीसाठी, तसेच बियांपासून गवारगम बनवण्यासाठी अशा उद्देशाने केली जाते. यानुसार आपल्या जातींची निवड शक्यतो शेतकरी बांधवांनी करावी. या जातीच्या पिकाच्या ज्या जाती असतात त्या बुटक्या असतात, ज्या फार उंच वाढणाऱ्या नसतात. यामध्ये आपण प्रामुख्याने आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेला फुले गवार हा एक वाण आहे. गवार पिकाचा हा वाण 2016 स्थानिक जातीच्या संग्रहातून निवड पद्धतीने आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पश्चिम महाराष्ट्रातील लागवडीसाठी तो आपण शिफारस केलेला आहे. या वाणाची वैशिष्ट्य सांगायची झाली तर या फुले गवारच्या शेंगा फिक्कट रंगाच्या असतात, मध्यम लांबीच्या आणि चवीला अत्यंत चवदार असतात. सरासरी आपण 50 शेंगांचे वजन 45 ग्रॅम प्रमाणे या वाणाचे मिळते आपल्याला. आपण हा वाण खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी आपण शिफारस केलेला आहे. तसेच या वाणापासून मिळणारे उत्पन्न, शेंगांचे उत्पन्न 104 क्विंटल प्रति हेक्टर आपल्याला खरीप हंगामात मिळते आणि उन्हाळी हंगामासाठी 153 क्विंटल प्रति हेक्टर असं आपल्याला उत्पन्न या वाणापासून मिळते. याचबरोबर अजूनही आपले पारंपरिक जुने वाण आहेत, पुसा दो मोसमी हा एक त्यापैकी आहे. हा पण सुधारित ही जात खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. उशिरा येणारी आणि भरपूर फांद्या असणारी अशी ही पुसा दो मोसमी जात पण आपण लागवडीसाठी प्राधान्य देऊ शकतो खरीप हंगामात या जातीला. या जातीच्या शेंगांचा भाग मऊ असून फिक्कट हिरव्या रंगाच्या शेंगा असतात. त्यांची 10 ते 12 सेंटीमीटर लांबीच्या शेंगा आपल्याला मिळतात या वाणाच्या. त्यानंतर पुसा सदाबहार ही एक सुधारित जात खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. या जातीचे

0: झाडे सरळ आणि बिगर फांद्यांचे असतात. हा जो पुसा सदाबहार जो वान आहे, याची झाडे सरळ आणि बिगर फांद्यांची वाढतात. आणि पुसा दो मोसमी आहे, तो फांद्या असणारा एक वान आहे. या दोन्ही वानांच्या संकरातून पुसा नवबहार म्हणून एक नवी संकरित जात निर्माण केलेली आहे. ती पण शेतकरी बांधवांसाठी दोन्ही हंगामात वापरण्यासाठी उपयुक्त आहे.
1: आता गवार पिकाची लागवड जेव्हा करायची आहे तेव्हा गवार लागवडीसाठी जमिनीची पूर्वतयारी कशी केली पाहिजे आणि बियाणं जे आहे ते किती वापरलं पाहिजे, म्हणजे आता आपण जर हेक्टरी बियाण्याचा विचार केला तर तो एक भाग आणि आपण शेतकरी बांधव करत असताना कमी क्षेत्रावरच करत असतात तर ते एक भाग, म्हणजे समजा 5 गुंठे 10 गुंठे हे अंतर आणि त्यासोबतच लागवडीचं अंतर कसं असलं पाहिजे याविषयी सांगा.
0: निश्चित पूर्व मशागत आवश्यक असते आपण कुठल्याही पिकाच्या लागवडीसाठी. या पिकाच्या लागवडीसाठी आपण जमिनीची नांगरट करून मागील जे पिकांचे अवशेष जमिनीत असतील ते वेचून आणि जमीन स्वच्छ करणे गरजेचे असते प्रामुख्याने. यानंतर आपण त्याचवेळी शेतात हेक्टरी 20 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. आणि खरीप हंगामात आता आपण लागवड करणार असो तर सऱ्यावर आंबे तयार करून या पिकाच्या लागवडीची तयारी करून ठेवावी. गवारसाठी बियाणाचे प्रमाण सांगायचे ठरलं तर लागवडीकरता हेक्टरी 14 ते 24 किलो साधारणपणे बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी आपण खरीप हंगामामध्ये 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर बियांची टोकण करून सरीवर आंबा पद्धतीने लागवड करू शकतो. जून जुलै महिन्यात खरीप हंगामात जून जुलै महिन्यात लागवड करावी. तसेच बीज प्रक्रिया सांगायची झाली पूर्वतयारी तर हे शेंगवर्गीय पीक असल्यामुळे लागवड करण्यापूर्वी चवळी गटातील रायझोबियम 10 ते 15 किलो बियाणास 250 ग्रॅम या प्रमाणात चोळून जर आपण बियाची बीज प्रक्रिया केली तर उगवण चांगली होऊन आपल्याला वाणाचं भरपूर उत्पन्न मिळते.
1: आता या गवार पिकाची लागवड कधी केली पाहिजे, कशी केली पाहिजे, आंतर मशागत, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन याविषयी सांगा.
0: लागवडीनंतर या पिका साधारणपणे 50 ते 60 दिवसात हे पीक आपल्याला काढण्यास तयार होते. गवार पिकाची लागवड आपण खरीप हंगामात घेतल्यास मागील पिकामध्ये आंतर मशागत काय करायची ते सांगते. गवार पिकाची लागवड खरीप हंगामात जर आपण घेतली तर मागील पिकामध्ये तणांच्या बिया पडलेल्या असतात, त्या तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी सुरुवातीपासूनच आपण पीक तणमुक्त ठेवण्यासाठी लागवडीनंतर 21 ते 25 दिवसांनी खुरपणी करावी. शक्य झाल्यास दुसरी खुरपणी 40 ते 50 दिवसानंतर करावी. तसेच या पिकामध्ये तणांचा बंदोबस्त करण्यासाठी काही रासायनिक तणनाशकांचा पण वापर केला जातो. रासायनिक तणनाशकांचा वापर करताना मात्र योग्य ती काळजी घेऊन आपण अशा तणनाशकांचा वापर केला पाहिजे, कारण जास्त प्रमाणापेक्षा तणनाशके जास्त तीव्रतेचे फवारली गेल्यास आपल्या पिकाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तणनाशक फवारताना शेतकरी बंधूंनी योग्य ती काळजी घेऊनच आंतरमशागत करावी. यानंतर या पिकासाठी पाणी व्यवस्थापन सांगायचं झालं तर गवार हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकणारे पीक जरी असले तरी आपण वेळोवेळी ठराविक वाढीच्या कालावधीत पाणी याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर निश्चितच उत्पन्नात वाढ होताना दिसते. पाण्याचे व्यवस्थापन करताना आपण जमिनीचा प्रकार, हवामान आणि पावसाची परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून नियोजन करणे आवश्यक असते. खरीप हंगामामध्ये साधारणपणे मध्यम जमिनीत 12 ते 15 दिवसानंतर आणि हलक्या प्रकारच्या जमिनीत 8 ते 10 दिवसानंतर पाणी द्यायला हरकत नाही. तसेच पाऊस जर झाला तर या पिकामध्ये मर रोगाचे प्रमाण वाढते, त्यामुळे खरीप हंगामात पिकात पाणी जास्त साठू न देणे म्हणजे पाणी काढून देण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे आपल्या शेतकरी बंधूंना. आणि त्यानंतर फुले येण्याच्या आणि शेंगा लागण्याच्या कालावधी या प्रमुख अवस्थांमध्ये फक्त पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यानंतर खत व्यवस्थापन सांगायचं झालं तर हे पीक द्विदल वर्गातील असले तरी रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देते. त्यामुळे आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हेक्टरी 20 ते 30 टन शेणखत तर आपण सुरुवातीला देणार आहोत लागवडीच्या पूर्वतयारीच्या वेळी. याशिवाय 50-60-60 या प्रमाणात नत्रस्फुरत पालाश हे प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. याने नक्कीच आपल्या पिकाच्या उत्पन्नात सुधार

0: होऊ शकतो किंवा वाढ होईल. या खतांची मात्रा देताना अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी देणे गरजेचं आहे, कारण कमी कालावधीचं पीक आहे आपलं हे. आणि राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी दिल्यानंतर फायदा होतो त्याचा.
1: मॅडम, यानंतर शेवटी विचारायचं की गवार पिकाची तोडणी कधी केली पाहिजे आणि हेक्टरी उत्पन्नाचा जर विचार केला तर हेक्टरी उत्पन्न किती मिळतं?
0: सर, गवार या पिकाचा कालावधी 90 ते 110 दिवसांचा असतो साधारणपणे. गवारीचे सुरुवात आपण सुधारित जातीपासून ज्या वेळेस लागवड करतो तेव्हा सुरुवातीला 50 ते 60 दिवसात आपल्या शेंगांची तोडणी सुरू होते. तर यानंतर शेंगाची तोडणी करताना एक काळजी घ्यायची असते की पूर्ण वाढ झालेल्या कोवळ्या शेंगांचीच आपण तोडणी करायची असते. अशा शेंगांना बाजारपेठेत मागणी जास्त असते आणि एकदा तोडणी सुरू झाल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आपण पुढील शेंगांची तोडणी किंवा वाणांच्या ह्याच्यानुसार आपण 3 ते 4 दिवसानंतर शेंगांची तोडणी करू शकतो. आपल्याला सर्वसाधारणपणे सुधारित जातींपासून 50 ते 70 क्विंटल हिरव्या शेंगांचे प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. आणि जर आपण बियाणासाठी याची लागवड केली असेल तर 6 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर याप्रमाणे आपल्याला बियाणाचे उत्पन्न मिळते या वाणापासून.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94038092903. मॅडम, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण गवार पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला पिके संशोधन प्रकल्पाच्या कृषी सहायिका माधुरी अवताडे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती.
3: चला तर आता आजच्या कार्यक्रमातून मी सोमनाथ कांटके
2: आणि मी अक्षता अन्नदाते
3: आपल्या सर्वांचा निरोप घेत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत
2: नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम भटुळे.

0: श्रोतेहो शंभरंशिक मेगाहर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत.
1: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: ताई हे बघ,
6: हॅपी बर्थडे टू यू.
5: दाखव हा माझा फेवरेट कलर.
6: नेहमी शॉपिंग.
5: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
7: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
8: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
9: आय नो ना.
8: आरबीआय सांगते,
10: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील

0: प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर
1: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
2: गॅस्ट्रोस्कोपी कोरोनोस्कोपी ईआरसीपी बँडिंग दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे गिळलेले धातू नाणी बॅटरी काढणे तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉडेल कॉलनी रोड तारकपूर बस स्टँड मागे अहिल्यानगर
3: काय झालं
4: हालचालच करता येत नाहीये सगळे सांधे दुखतायत सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय पाठ सुद्धा आखडलीय.

0: बस स्टँड मागे अहिल्यानगर.
1: ऐक
0: काय झालं?
1: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखत आहेत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
0: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
1: हो ना,
0: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
1: कुठे भेटतील त्या?
0: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
1: आणि फोन नंबर
0: 93-72-99-29-36.
1: 93-72-99-29-36.
2: श्रोते हो, ऐकूयात एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेकीतून अजरामर झालेले अभिनेते राजकुमार.
3: हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं.
2: सुहाना सफर कार्यक्रमात शनिवारी सकाळी 10:30 ऐकूया अभिनेते राजकुमार यांच्याविषयी. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण ऐकू शकाल रात्री 9:30 वाजता 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर. श्रोते हो, तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम सुहाना सफर. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर सर्व पूर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा एमपीएससीचा निर्णय अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी 79 लाख रुपये जप्त व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर 3000 अधिक नागरिक जखमी आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं या दस्तऐवजाविषयी शाह म्हणाले
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा सामाजिक स्थैर्य आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक

0: असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शाह यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी दिली आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
1: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल गट क असेल त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26 सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील.
0: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या A News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3,000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या

0: मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट एकमध्ये नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2:47 झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित ISSF जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3,000 नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहू प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 100.1 MHz. रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला किशोरी अमोनकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीचा हा स्वर होता किशोरी अमोनकर यांचा. ही शब्दरचना होती शांता शेळके यांची आणि संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ते माझे घर या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं रवींद्र भट यांचं गीत

सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं रवींद्र भट यांचं गीत आपण ऐकलं. हा चित्रपट होता ते माझे घर. श्रोतेहो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता हे गीत गायलं आहे SP बालसुब्रमण्यम यांनी. संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि हा चित्रपट आहे हम आपके है कौन.

0: श्रोतो हम आपके है कोण या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं एस पी बालसुब्रमण्यम यांनी आणि संगीतकार होते राम लक्ष्मण. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत संदीप खरे यांचं गीत. हा स्वर आणि संगीत आहे सलील कुलकर्णी यांचा.
1: डोळ्यां देखत सरकत जाते आठवणींचा ठिपका.

श्रोते हो, संदीप खरे यांची रचना असलेलं हे गीत गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाले आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीचा हा स्वर आहे अरुण दाते यांचा. गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

श्रोतो, हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. गायलं होतं अरुण दाते यांनी आणि संगीतकार होते यशवंत देव. कार्यक्रमात यानंतर सुचित्रा कातरकर यांचा स्वर आणि गीतरचना, आणि हे गीत संगीतबद्ध केलं आहे मोरेश्वर निस्ताने यांनी.

श्रोतेहो नमस्कार. आपली आवड कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे दीपाली चुत्तर. कार्यक्रमात सुरुवातीला हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहात. गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि ह्या गीतासाठी स्वर आहे महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचा. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरी इथून सविता गोविंद पिसाळ, प्रतीक जालिंदर पिसाळ, गंगावाडी तालुका गेवराई जिल्हा बीड इथून ईश्वर काळे, पार्थ प्रणव, शिल्पा काळे आणि चंद्रगिरी रेडिओ श्रोता संघ. याच गीतासाठी पसंती कळवली आहे सतीश वाघमारे, अतीश, स्वाती, वर्षा, श्रमण, श्रुमेन आणि समस्त वाघमारे परिवार चंदननगर. तसंच विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत, माया, समस्त चव्हाण परिवार यांनी कोल्हापूरहून या गीतासाठी पसंती कळवली आहे. तसंच याच गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत एअरपोर्ट रोड वंदननगर इथून परी, गणेश मराठा, कार्तिक भाऊ मराठा, स्वाती प्रयाग चौधरी, ललिता खर्चे आणि नारायण भाऊ खर्चे

श्रोतेहो, महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि हा चित्रपट होता हा खेळ सावल्यांचा. आपली आवड कार्यक्रमात यानंतर आपली पसंती कळवणारे श्रोते आहेत बीड इथून फकीरा रेडिओ श्रोता संघ, रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात. तसंच माळीवेस बीड इथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल, अभिजित आणि बाळराजे, सचिन उबाळे आणि समस्त उबाळे परिवार. डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. तसंच भिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन, कौशल्य देवांगन, हेमलता देवांगन आणि डिंपल देवांगन या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे चंबू गबाळे या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार आहेत अनिल मोहिले आणि ह्या गीताचे गीतकार आहेत प्राध्यापक फ. मु. शिंदे. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, चंबू गबाळे या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर यांनी. गीतकार होते प्राध्यापक फमू शिंदे आणि संगीतकार अनिल मोहिले. आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं हे गीत. गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी आणि स्वर पुन्हा एकदा उषा मंगेशकर यांचा. या गीतासाठी पसंती कळवली आहे जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन, संजय, आशीष, पृथ्वीराज आणि कुमारी साध्वी जोशी आणि समस्त जोशी परिवार, तसंच परभणी.

गणेश हारगावकर यांनी. याच गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, संभाजीनगर इथून वैभव गौरव लोखंडे, तसंच वाकुळणी तालुका बदनापूर इथून मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी आणि रुद्र कोळकर. याच गीतासाठी आपली पसंती कळवली आहे छत्रपती शाहूनगर हिंगोली महाराष्ट्र इथून रोकडेश्वर श्रोता संघ, पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम आणि समस्त इंगोले परिवार. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं हे गीत.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं तुझ्या वाचून करवेना या चित्रपटातलं. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार सुहास चंद्र कुलकर्णी. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सामना या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत भास्कर चंदावरकर आणि ही रचना आहे, माफ करा, हे गीत गायलं आहे उषा मंगेशकर यांनी या गीतासाठी. आणि हा चित्रपट आहे सामना. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत बालमटाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अदवंत, उर्मिला अदवंत, निलेश अदवंत, मयुरी अदवंत, कल्पेश आणि संगीता अदवंत. तसंच सुधाकर गायकवाड, विकास, प्रीती, सौ आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे. महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन, मिथिलेश, तारणी, सूरज, ज्योती ठाकूर, रेयांश ठाकूर, गुडिया ठाकूर आणि समस्त ठाकूर परिवार. या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत आहे सामना या चित्रपटातलं.

निघालेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते भास्कर चंदावरकर. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत माझा पती करोडपती या चित्रपटातलं किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरातलं हे गीत. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतकार आहेत अरुण पौडवाल. गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत जरूड वरुड महाराष्ट्र येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चरपे, रजनी कानिरे, तसंच पुणे येथून पंकज वाडोते, आर्या आणि प्रियंका. मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथून अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे आणि ए डी कांबळे, तसंच तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे आणि अरुण येळगुडकर. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, हे गीत व्यवस्थित ऐकून आल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बन्या बापू या चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीतकार आहेत ऋषिराज आणि हा स्वर आहे उषा मंगेशकर यांचा. या गीतासाठी पसंती कळवली आहे कृष्णानगर टी व्ही टॉवर नागपूर इथून नाना डोंगरदिवे रमाताई, सीमाताई डोंगरदिवे, रीमाताई डोंगरदिवे, दीक्षा आणि राहुल डोंगरदिवे. तसंच गणेशपेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, सौ संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. कोरडगाव तालुका पाथर्डी इथून रेडिओ श्रोता संघाचे नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, वैष्णवी, वैभव, साक्षी आणि साईनाथ, योगेंद्र घुगरे. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं बण्या बापू चित्रपटातलं हे गीत.

श्रोतो, उषा मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत होतं बन्या बापू या चित्रपटातलं. गीतकार होते मुरलीधर गोडे आणि संगीतकार ऋषीराज. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रमात आता आम्ही थांबणार आहोत.

श्रोतेहो 100.1 मेगाहर्ट्स FM बँडवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 9:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकनाट्य दोष कुणाचा. सादर करते शाहीर हुसेन मुसा पिंजारी आणि सहकारी.

विनाशक तू विघ्नेश्वर, विघ्न विनाशक तू विघ्नेश्वर, तू सुख करता तू दुख हरता, तू सुख करता।

0: मित्र ढोलकं तुंतुण्याचा आवाज माझ्या कानावर पडलं की आपलं कसं डोलाया लागत बघ.
1: डोलाया लागत
0: होय
1: काय
0: मन मन
1: मास कवा बोंबलशील आता बोंबल संपल्यावर.
0: अरे आता बोंबलणारच होतो. बरं ते जाऊ दे. आज आपलं लोकनाट्य कोणचं रे?
1: लोकनाट्य तुझ्या बाच बारस.
0: अरे वा वा वा काय म्हणतो गड्या मग वांद नाही.
1: अरे अरे कोणत्या कुंभारानं घडलं र तुझ्या डोसक्याचं मडक. अरे आता गण झाला. लोक रेडिओला कान लावून बसले असतील आपला कार्यक्रम ऐकायला. आणि अजून या कोंड्याचा पत्त्या नाही कुठं बोंबलत फिरतो ऐकून असतो.
2: बापरे बाप बापरे बाप बापरे बाप बापरे बाप बापरे बाप.
1: अरे किती बाप किती बाप किती बाप. अरे बापाचं का बंडल बांधी तू.
3: अरे बाप गेला मसनात. अदुगर मी काय सांगतोय ती आई.
1: आता काय म्हणतो बोंबल.
3: अरे वाचलो जगलो म्हणून इथं पोहोचलो नाहीतर तिकडं जातो गचकलो.
1: अरे अरे तू काय बोलतोय माझ्या डोसक्यात काही बी शिरत नाही.
3: काय
1: जरा इसकटून इसकटून सांग.
3: अरे काय इसकटून सांगू. तुला एवढं बी कळ ना का.
1: आता काय झालं
3: आपला कार्यक्रम रेडिओवर किती वाजता.
1: किती वाजता म्हणजे. अरे आता
3: आताच ना. मी आताच बरापूर्वी माझ्या गावात गड्याड पाहिली आणि जाम घाबरलो. धावत पळत धावत पळत धावत पळत धावत एसटी धरली. एसटीत बसलो. जराशी एसटी पुढे सरकली आणि दरोडेखोरांनी गेली.
1: अरे बापरे दरोडेखोरांनी गेली.
3: आणि समजा प्रवाशांचे पैसे आडके इसकून त्यांना जाम बदल.
1: मग पुढे काय झालं.
3: पुढे काय झालं ते ऐक
1: ना. सांग ना.
3: आणि गाडीत एक बॉम्ब ठेवून अट्टुम बॉम्ब
1: अट्टुम बॉम्ब
3: अट्टुम बॉम्ब ठेवून ते दरोडेखोर पसार झालेत.
1: अरे बापरे दरोडेखोर पसार. मग पुढं काय झालं.
3: काय झालं. जरा अशी गाडी पुढं सरकली.
1: पुढं सरकली.
3: आणि
1: मग
3: मग काय. बॉम्बचा विस्फोट झाला.
1: विस्फोट झाला
3: बॉम्बचा.
1: पुढं पुढं
3: पुढं काय झालं
1: सांग सांग.
3: अरे काय विचारतो काय झालं. समजा गाडीच्या चिंधड्या चिंधड्या हवेत उडाल्या.
1: अरे बापरे गाडीच्या
3: चिंधड्या हवेत उडाल्या. समजे प्रवाशी जागच्या जागी कोणाची थोबाळ ओळखी नाशी झाली. गाडीचे ड्रायव्हर कंडक्टर बेपत्ता झाली.
1: वा वा वा वा वा गाडीच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या.
3: वय
1: सगळे प्रवाशी जागच्या जागी ठार ड्रायव्हर कंडक्टर बेपत्ता. आणि काय रे तू एकटाच कसा वाचला.
3: मग कारण बॉम्ब माझ्या खिशात होता.
1: बॉम्ब माझ्या खिशात होता. ए सकाळपासून ढापायला तुला का मॅच भेटलोय.
3: जाम भेटलेत.
1: जाम भेटले म्हणजे त्या समजात मॅच गाडू.
3: नाही नाही ते समजी गाडव होती. तू त्यांचा बाप
1: आहे. ए आता माझं टक्कुर गरम नको करू नाहीतर एका दणक्यात तू जमान का करून टाकल. दिवसाचं अन्न दाखवतो रे.
3: नाही रे नाही तसं नाही.
1: लेट
3: झालो ना म्हणून डापली.
1: मग आता फालतू बडबड बंद कर आणि मुद्द्याला हात घाल.
3: काय घालू
1: मुद्द्याला हात.
3: अरे म्हणजे नेमकं काय करू.
1: अरे बघायला सुरुवात कर
3: असं म्हणतो. अरे

0: तुम्ही खुशाल गोरत पडलात?
1: काय म्हणते, मी गोरत होतो?
0: वय वय, तुम्ही गोरत होता, अक्षी दिवसा ढवळ्या
1: असं हे बघ गंगे, मी कंदीच गोरत नाही.
0: म्हणे कंदीच गोरत नाही? तुमच्या गोरण्याचा आवाज नाही माझ्या कानांनी ऐकलाय.
1: ए गंगी, अग तुला काहीतरी भास झाला असावा.
0: म्हणे भास? आणि तो भी मला? नाही नाही
1: अग गंगे, पण मी कधीच गोरत नाही ना.
0: म्हणे कंदीच गोरत नाही? प्रत्येक गोरणारा माणूस असच म्हणतो की मी कधीच गोरत नाही म्हणून.
1: असं म्हणते वय
0: वय,
1: पण काय ग गंगे,
0: काय
1: मी गोरलो याला काय पुरावा आहे?
0: याला काय पुरावा? आता तुमच्या माझ्या शिवाय या घरात तिसरं कोणीच नाही.
1: अजिबात नाही.
0: तेव्हा पुरावा काय द्यायचा? नाहीतर बराबर कळलं असतं तुम्हाला.
1: अशी आली ना आता वळणावर, घेतली की नाही माघार?
0: म्हणे घेतली माघार? अहो मी माघार घेते, पण तुमचं दरबारात जायचं काय?
1: अग गंगे, दरबार 11 वाजता भरणार आहे.
0: काय 11 वाजता?
1: मग
0: अहो दुपारचे 12 वाजून गेलेत.
1: असं का? 12 वाजले ना ते घड्याळाचे वाजले ना, तू कशा बाई चिंता करती?
0: तस म्हणत असाल तर बराबर आहे, इकडच्या तिकडच्या बाता करून परदांजीला बोलवायचं काम चांगलं जमता तुम्हाला.
1: गंगे किती वाजले? 12 वाजले ना. मला आठवणच नाही तर परदांजी माझे 12 वाजवतील.
2: काळू बाळू कुठे गेलेत सारे? दरबार 11 वाजता भरणार होता, आता 12 वाजून गेलेत तरी एकाचाही दरबारात पत्ता नाही. सारे कसे काम चुकारू झाले तेच समजत नाही.
1: परनाम परदांजी, परनाम.
2: या बाळू शेठ या, बरीच लवकर आली. सॉरी
1: लवकर नाही परदांजी, थोडासा येडच झालाय.
2: थोडा ये? अरे तब्बल 1 तास उशिरा आलास तू.
1: त्याला मी काय करणार, अहो मला रांगत रांगत यावं लागत.
2: रांगत रांगत यायला तू काय कुकुल बाळ आहेस रे?
1: रांगत रांगत म्हणजे बाळासारखं रांगत नाही आलो मी.
2: मग काय म्हाताऱ्यासारखं कमरेत वाकत आलं होय?
1: तसं नाही परदांजी, अहो सकाळी उठल्यापासून किती रांगा लावायला लागतात म्हणून सांगू?
2: काही सांगू नकोस.
1: अहो सांगू द्या सांगू द्या, मी सांगितल्याशिवाय तुम्हाला कसं करणार? अहो पाण्याची रांग, रेशनची रांग, रॉकेलची रांग, बसची रांग, रेल्वेची रांग, शोची.
2: बस बस बस, या रांगा कधी संपणार तुझ्या?
1: आता कळलं ना, अशा रांगा लावत लावत यायचं म्हणजे रांगत आलं का नाही?
2: बरं बरं, काळू कुठे?
1: आता तो कुठं रांगतोय मला काय ठाऊ. आलो आलो आलो आलो आलो. परनाम परदांजी. बघा बघा परदांजी, अक्षी नाव घेताच काळू हजर.
2: काय रे काळू, तुला दरबारात यायला इतका उशीर?
1: काय उशीर? आणि तूही मला? वय वय, अरे तू दरबारात उशिरा आलाय म्हणजे मी लेट झालो असं म्हणायचं वय तुम्ही.
2: दरबारात उशिरा आला तरी रुबाब करतोस?
1: अहो मी लेट झालो नाही परदांजी, घड्याळा बघा किती वाजले ते.
2: 1 वाजलाय.
1: 1 वाजला ना? एकच वाजला ना, म्हणजे मी संध्याच्या आधी आलो. अर अर दरबार.

0: వస్తా బర్పు అరే బాడ తు కబ్రా బర్దంజి తుమి ఉదర్ణి మన
1: ఉదర్ణి మన కాళు ఆ కై వాత్రట్ పణా చల్లాయ్ తుదా
0: మనన మన
1: ठीक है एक दो तीन चार पाँच
0: पाँच पाँच पाँच पाँच पाँच पर्दान जी सुरुवात तुम्ही कशापासून केली
1: अरे एकापासून
0: एकापासूनच केली ना
1: होय सुरुवातीला एकच येतो ना
0: सुरुवातीला एकच येतो ना मी समजेंच्या आधी आलो ना मग
1: बरं बरं बस झाली तुझी फालतू बडबड चला पहाऱ्यावर जा सर्व
0: जशी आज्ञा पर्दान जी
2: प्रणाम प्रधान जी
1: काय म्हणतात गणेश शेठ कसा काय चाललाय तुमचा व्यापार
2: देवाच्या कृपेने आपल्या क्षेत्राखाली व्यवस्थित चाललंय
1: आता तुम्ही एकूण चार भागीदार आहात ना
2: होय हे उमेश शेठ माझ्या सोबत आहेत दोघे आधीच कोठारावर गेलेत
1: तुम्ही देखील तिकडेच निघालात वाटत
2: होय बरीच काम आहेत ना तिकडे
1: व्यापार चांगला तेजीत आलेला दिसतोय व्यापारात चांगली भरभराटी हो हीच आमची शुभेच्छा आहे
2: धन्यवाद प्रधानजी येतो आम्ही
3: अय्यो बघा हो किती सुंदर मांजर आहे ते
2: अरे होय ना सुदेश शेठ बघा ना तिची आपली खूप दिवसांची ओळख आहे अशी अंगात करते ती आपल्या सर्वांची
3: बघा की हो
2: हे बघा सुदेश शेठ या मांजरीला आपण आपल्या कोठारात ठेवू
3: अगदी योग्य एकदम योग्य मांजरीला कोठारात ठेवलं म्हणजे कोठारातल्या धान्याचं संरक्षण होईल की हो
2: उंदरांपासून
3: बरोबर
2: तसं तिच्या सोबत खेळताना आपला विरंगुळा सुद्धा होईल
3: पण उमेश
2: बोला
3: हे मांजर सर्वांच्या आधी माझ्याकडे आलं म्हणजे त्याच्यावर हक्क माझ बघा
2: अरे पण सुदेश शेठ चौघांच्या सामूहिक कोठारात हे मांजर एकट्याच्याच मालकीचे कसे आपण असे करू चौघे मिळून त्याची वाटणी करून घेऊ
3: वाटणी मांजराची वाटणी कशी काय करणार रे मांजराची वाटणी
2: अहो अहो सुदेश शेठ अगदी सोपं आहे एक जण तोंड घेईल दुसरा पुढच्या पायाचा भाग घेईल तिसरा मागच्या पायाचा भाग घेईल
3: आणि मी काय शेपटी घेणार मला हे मान्य नाही अजिबात मान्य नाही नाही अरे या कोठारात जसा आपल्या सर्वांचा सारखा वाटा तसा मांजरीचाही सारखाच वाटा करायचा
2: शेठ सुदेश शेठ ते कसं शक्य आहे
3: अहो या मांजरीला पाय किती
2: चार
3: मग हे चार पाय आपण चौघांनी मिळून वाटून घ्यायचं
2: हे अगदी योग्य बरोबर डोकं चालवलं तुम्ही
3: मग
2: मी पुढचा उजवा पाय घेणार
3: आणि मी मागचा उजवा पाय
2: गणेश तुला मागचा डावा पाय
3: आणि त्या उमेश शेठला मागचा डावा पाहिजे
2: असं हे ठीक आहे आता मांजरीला आपण इथंच ठेवू तिला खायला प्यायला सर्व काही इथंच आणून देऊ संध्याकाळची वेळ झाली आहे आता आपल्या नित्य नियमाप्रमाणे लावून झालेला आहे आता चला निघूया घरी
3: चला जय व्यंकटेश
0: ये गंगो आग ये गंगे गंगे
4: कोण कारभारी हाय वय कारभारी आला का चला घरात
0: तुला काही दुसरं काम धंदा आहे की नाही कारभारी आला का आणि चला घरात कारभारी आला का आणि चला घरात मी अजिबात येणार नाही
4: का बरं
0: अग गंगे इथंच बैरवट्यावर बैठ संध्याकाळची येळ आहे मस्त पैकी गार वारा सुटलाय गप्पा गोष्टी करायला लई मूड आलाय माझा
4: काय बघ कारभारी आज लईच खुशीत दिसताय
0: अग ये गंगे
4: काय
0: मी अक्कंदी नाराजीत असतोय
4: तुमच्यासारखं बंडलबाज माणूस नाराज तरी कस होणार म्हणा
0: काय म्हणाली तू बंडलबाज
4: होय नाहीतर काय तुम्ही कुणाला कधी कसे कुठे बंडल माराल हे काय थोडं सांगता येणार हाय
0: अग गंगे
4: काय
0: लगीन व्हायच्या आधी तर मी तर तुला बऱ्याच या बंडल
4: मारल्या तुमचे ते बंडलच मला खरे वाटले आणि म्हणूनच मी तुमच्याशी लगीन केलं बघा
0: पण गंगे
4: काय
0: आपलं लगीन बी एक बंडल असं नाही ना वाटत तुला
4: तसं कसं वाटेल बुवा तुमच्या नावाचं खरं खुरं मंगळसूत्र आहे ना माझ्या गळ्यात
0: गंगे
4: काय
0: आता तुला माझ्या बंडलबाजीची चांगली सवय झाली
4: वय ना तुम्ही कोणती बी गोष्ट किती बी खरी करून सांगितली ना तरी ती मला खोटीच वाटते
0: अग गंगे पण नवऱ्यावर थोडासा तरी विश्वास करायला पाहिजे बायकोने
4: विश्वास करायला पाहिजे अहो पण तुमच्या बंडलबाजीला काही सीमा
0: मी बंडलबाजी करतो
4: वय
0: मी करतो की नाही करतो
4: वय
0: करतो ना
4: करतो
0: पण कुणाचं नुकसान करतो का
4: नाही
0: अजिबात नाही माझा स्वतःचा बचाव करून घेतो बचाव
4: वय वय तुम्ही बचाव करता पण अशामुळे लांडगा आला रे आला या गोष्टी सारखी तुमची गत व्हायची बरं
0: तेवढा काही मी दूध कुळा नाही येळ आली की मला माझी बाजू चांगली पटवता येते
4: मग आज परधंजीला चांगलंच पटवलेलं दिसतंय
0: तुम्ही पटवलं अहो पटकलं म्हण आकडेमोड करण्यातच पारदांजीला मी बनकून टाकलं

0: तुमच्या संगतीनं राहून बाळू भाऊजी बी बंडलबाज होणार बघा आता.
1: असे का?
0: वय
1: आणि गंगे
0: काय
1: आणि तू तू बी तर माझ्या संगतीतच आहे ना.
0: बरं बरं चला जेवून घ्या.
1: खरं सांगू का गंगे,
0: काय
1: तुझ्याशी बोलत बसला ना की मला जेवणाची अजब
0: झालं की. चला उद्या सकाळी दरबारला दरबार आहे ना. चला चला
1: असं म्हणते वय
0: वय
1: चलते का मग.
0: वय
1: चल मग
2: काळू बाळू
1: बोला पडदाजी.
2: दरबारात पहारा द्यायचा सोडून तुम्ही इकडे काय करतात?
1: अहो पडदांजी दरबारात दुसरे बी बरे शिपाई आहेत ना. अहो पडदांजी दरबारात कुणाची तक्रार भांडण वादावाद काही म्हणजे काहीच येत नाही. त्याच्यामुळं म्हणजे काय म्हणजे काय त्या मी लय म्हणजे लयच बोर होतोय. तिथं तातकड उभं राहण्यापरीच राज्यातले हाल अहवाल बघावी म्हणून आम्ही इकडे आलो. आहो पडदांजी आम्ही तुम्हाला सांगतो ना कोणाला काय कमी आहे कोणाला काय जास्त आहे ते.
2: बरं बरं चला आता दरबारात.
1: चला चला चला मग चला.
3: सुदेश शेठ
4: बोला.
3: हे मांजर कोठारात ठेवलं त्यामुळे उंदरांचा सुडसुडात एकदम कमी झाला
4: आणि धान्याचा सुद्धा होण्याचं थांबलं की हो.
1: नुकसान
4: बरोबर.
3: आपला आपला व्यापारी खूप जोरात चाललाय. आपल्या व्यापारात किती भरभराटी झाली.
4: खरंच अगदी खरंच हे मांजर आपल्याला धर्जीण झालं बघा.
3: होय होय.
4: अरे पण याचा जो मागचा पाय आहे तो माझ्यावर आटेवर आलेला. तो जखमी झालाय बघा.
1: त्याच्यावर काही उपचार केलेत की नाही?
4: केलेत ना उपचार केलेत. मलम लावून त्या पायाला बांधली मी.
3: अहो पट्टी. अहो सुदेश शेठ उपचार केलेत मलम लावून त्यावर तुम्ही काय करायचं ते केलंय त्यामुळे आता तुम्ही अजिबात काही चिंता करू नका.
4: ठीक आहे.
3: हा ती जखम आता लवकरच सुधरेल.
4: आता चलायचं ना.
3: हो चला. आता संध्याकाळची वेळ झाली आहे. देवापुढे दिवा लावलाय दर्शन घ्या आणि निघा. चला कोठा बंद करूया.

0: महाराज गोपीचंद दरबारात येत आहेत हो।
1: प्रणाम महाराज।
2: बोला प्रधानजी।
1: महाराज आपल्या दरबारात फार मोठा न्यायनिवाडा करायचा आहे।
2: आणि तो कोणता?
1: बाहेर तीन व्यापारी आपली तक्रार घेऊन आलेत महाराज।
2: बोलवा त्यांना दरबारात।
1: शिपाई।
3: बोला प्रधानजी।
1: त्यांना दरबारात हजर करा।
3: जशी आज्ञा।
2: हा बोला काय तक्रार आहे तुमची?
4: प्रणाम महाराज।
2: हा बोला मग काय तक्रार आहे तुमची?
4: महाराज आमच्या चौघांच्या मालकीचे एक धान्याचं कोठार होत।
2: हा
4: तिथे आम्ही एक मांजर पाळली होती। त्या मांजरीचे चारही पाय आम्ही चौघांनी वाटून घेतले होते।
2: बरं मग?
4: मग काय त्या मांजरीच्या मागच्या उजव्या पायाला जखम झाली होती। त्या जखमीवर पट्टी बांधली होती। कोठारातील देवासमोरच्या दिव्याला लागून त्या जखमेवरच्या पट्टीने पेट घेतला। त्यामुळे कोठाराला आग लागली। आमचे लाखो रुपयाचे नुकसान झाले महाराज।
2: काय लाखो रुपयाचे नुकसान झाले?
4: होय।
2: बरं मग पुढे काय झालं?
4: पुढे काय झालं म्हणजे मांजरीचे जखमी पायामुळे कोठाराला आग लागली म्हणून त्या पायाच्या मालकाने आमचे नुकसान भरून दिले पाहिजे।
2: कोण आहे त्या जखमी पायाचा मालक?
4: सुदेश शेठ।
2: सुदेश शेठ?
4: होय।
2: प्रधानजी सुदेश शेठला दरबारात हजर करा।
1: जशी आज्ञा महाराज। शिपाई।
3: बोला प्रधानजी।
1: सुदेश शेठला दरबारात हजर करा।
3: जशी आज्ञा।
2: अरे प्रत्येकाचे किती किती नुकसान झाले?
4: प्रत्येकी दोन दोन लाखाचे नुकसान झाले महाराज।
5: अय्य महाराज प्रणाम।

0: जय शेठ बोला. तुमच्या वाटेला आलेल्या पायामुळे कोठाराला आग लागली ही गोष्ट खरी आहे?
1: अगदी खरी आहे बघा महाराज.
0: मग कोठाराच्या झालेल्या नुकसान भरपाई देण्यास तुम्ही तयार आहात?
2: थांबा महाराज, तुम्ही काही आदेश देण्या अगोदर मला बोलण्याची संधी द्यावी.
0: ठीक आहे, बोला प्रधानजी.
2: महाराज, मांजराच्या जखमी पायाला पट्टी बांधली होती, ती पेटली म्हणून कोठार पेटले. या गोष्टीला कारणीभूत मांजराचा तो पाय, त्या पायावर ज्याची मालकी आहे त्याच्यावरच नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आहे.
0: होय, ही गोष्ट हेच सिद्ध करते.
2: नाही महाराज, मी तर म्हणतो या तिन्ही व्यापाऱ्यांनी सुदेश शेठला 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.
0: अरे शांत व्हा. प्रधानजी, तुम्ही असे कसे म्हणता?
2: महाराज, ही गोष्ट अगदी खरी आहे की मांजराच्या जखमी पायाच्या पट्टीला आग लागली म्हणून त्याने कोठारात इकडे तिकडे धावपळ केली आणि कोठार पेटून नुकसान झाले.
0: हो प्रधानजी, हे तर कधीच सिद्ध झाले.
2: पण महाराज, आता प्रश्न असा आहे की मांजराने कोणत्या पायाने धावपळ केली?
0: शांत व्हा. पुढे बोला प्रधानजी.
2: महाराज, ज्या पायाला पट्टी बांधली होती तो पाय मांजर जमिनीवर टिकवूच शकत नव्हते, म्हणून मांजर जेव्हा धावले ते बाकीच्या 3 पायांनी धावले.
0: होय, हे अगदी बरोबर आहे.
2: आणि म्हणूनच म्हणतो महाराज, उरलेल्या 3 पायांचे मालक आग लागून झालेल्या नुकसानीला जबाबदार आहेत.
0: प्रधानजींनी मांडलेला युक्तिवाद अगदी बरोबर आहे, म्हणून या 3 व्यापाऱ्यांनी सुदेश शेठला नुकसान भरपाई द्यावी असा आम्ही हुकूम जारी करतो.
3: बोला महाराज गोपीचंदचा
4: विजय असो.
3: बोला महाराज गोपीचंदचा
4: विजय असो.
3: बोला महाराज गोपीचंदचा असो असो.
2: प्रजाजन हो, याचप्रमाणे मन, इंद्रिये, बुद्धी आणि अहम हे एकमेकावर दोषारोप करतात ते योग्य नाही. आपण मनावर दोषारोप करतो की मन हरामी आहे, पापी आहे, मनाने असे केले तसे केले, पण इंद्रिये, बुद्धी आणि अहम तितकेच जबाबदार आहेत. चौघांच्या सहकाराशिवाय कृती होत नाही. कृती करण्यासाठी सर्व इंद्रियांचे सहकार्य आवश्यक आहे.
3: बोला

श्रोते हो, आत्ताच आपण लोकनाट्य ऐकलत दोष कुणाचा. सादर करते होते शाहीर हुसेन मुसा पिंजारी आणि सहकारी.

0: श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेकीतून अजरामर झालेले अभिनेते राजकुमार.
1: हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं.
0: सुहाना सफर कार्यक्रमात शनिवारी सकाळी 10:30 ऐकूया अभिनेते राजकुमार यांच्याविषयी. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण ऐकू शकाल रात्री 9:30 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
4: श्रोते हो, मोबाईल मुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
5: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
4: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
5: मोबाईलवर दाखवलेल्या मॅप ऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
4: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आनंद घेणार आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आणि कार्यक्रम आहे रजनीगंधा. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगलस्वरात. गीतकार आहे साहिर लुधियानवी आणि संगीतकार आहेत रोशन. आणि हा चित्रपट आहे दिल ही तो है.

श्रोतो, रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार होते रोशन आणि हा चित्रपट होता दिल ही तो है.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोत्यो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बरसात या चित्रपटातलं हे गीत। गायला हे लता मंगेशकर यांनी, गीतकार आहेत शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन।

जय किशन यांनी. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा शैलेंद्र यांचं हे गीत. संगीतकार आहेत शंकर जय किशन, स्वर आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांचा, आणि हा चित्रपट आहे हरियाली और रास्ता.

श्रोतेहो बरसात या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीतकार होते शैलेंद्र. हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर.

लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन आणि हा चित्रपट होता हरियाली और रास्ता. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय रवी यांनी आणि हा चित्रपट आहे वक्त.

आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत होतं वक्त या चित्रपटातलं. संगीतकार होते रवी. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पडोसन या चित्रपटातलं हे गीत. गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण, संगीतकार आर डी बर्मन आणि हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

पडोसन या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीतकार होते राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार राहुल देव बर्मन. श्रोते हो, आपण आनंद घेत आहात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आणि कार्यक्रम सुरू आहे रजनीगंधा. यानंतर हम दोनों या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार आहेत जयदेव.

लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत होतं बहू बेगम या चित्रपटातलं. संगीतकार होते रोशन. श्रोते हो, कार्यक्रमात या नंतरचा स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, दोस्ती.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनातलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी आणि हा चित्रपट होता दोस्ती. श्रोतो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आपण ऐकत आहात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत भरोसा या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार आहेत रवी आणि हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते रवी आणि हा चित्रपट होता भरोसा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन देवबर्मन आणि हा चित्रपट आहे प्यासा.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं प्यासा या चित्रपटातलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार होते सचिन देव बर्मन. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मुकेश यांचा स्वर. चित्रपट आहे कभी कभी. संगीतकार आहेत खय्याम आणि हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं.

श्रोतो दुल्हन एक रात की या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते मदन मोहन आणि हे गीत होतं राजा मेहदी अली खान यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत ड्रीम गर्ल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

शशोतो ड्रीम गर्ल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला हिंदी बातमीपत्र.